आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 17 भाद्रपद शके 1948 अर्थात 8 सप्टेंबर 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:05 आणि 57 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं. संत सेना महाराज यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय राम फाटक यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं भक्तिगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात संत सेना महाराज यांची ही अभंग रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं विलासबुवा पाटील यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्ती रचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे नंदू होनप यांनी.

लक्षात ठेवा. त्याचा पण उषा मंगेशकर यांच्या स्वरात ही पारंपरिक भक्ती रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया मंगला केतकर, चारुदत्ता फळे आणि अमेय यांच्या संमिश्र स्वरात संत नरहरी सोनार यांची भक्ती रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय राजा उपाध्याय यांनी.

श्रोते हो आता मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात ही देशभक्तीपर गीत, जे गायला आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी जगदीश खेबुडकर।

श्रोतेहो, या शेवटच्या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 आणि 27 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला 8 सप्टेंबर 2026 मंगळवार म्हणजे आजचे कार्यक्रम आपण जाणून घेऊयात. या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. यात आज आपल्याला ऐकता येईल पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपल्याला

0: सकाळी 7:45 मराठी नाट्य संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील विवेक वानखडे. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आज आपण ऐकू शकाल. यात आपल्याला ऐकता येईल सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास याविषयी वरद विशाल हेडा यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. सकाळी 10:30 गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत स्मृतिगंध कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आजच्या स्मृतिगंधाच्या कलाकार आहेत आशा भोसले. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकू शकाल. आता जाणून घेऊयात 9 सप्टेंबर 2026 बुधवारचे कार्यक्रम. त्याचे असतील सकाळी 6:05 उद्या सकाळी आपण ऐकू शकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत आपल्याला ऐकता येईल कवी वाराकांत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर च व्ही जोशी यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष असेल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. 8:40 उद्या मराठी गझलांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत उद्या असेल नारी विश्व कार्यक्रम याचं लेखन आणि निवेदन केलेलं आहे सरिता देशमुख यांनी आणि सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 उद्या गीतगंगा कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. सकाळी 11:00 असेल गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल अस्मिता वाहिनीवरून. हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळीच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. मराठी प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक बातम्या त्यांच्या नियोजित वेळीच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळ व्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेचा आनंद घेऊ शकाल. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे.
1: काही माणसं आयुष्यभर आनंदाचा शोध घेत असतात तर काही जण आयुष्यभर इतरांना आनंद देत असतात. असंच एक आनंदमयी व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. हे जग सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या पुलंनी अवघ्या विश्वातल्या मराठी माणसांना निरामय आनंद दिला. पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या साहित्यातून विनोदाची कारंजी उधळणारे पुलं आणि खऱ्या आयुष्यात जगताना इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून आपल्या दोन्ही हातांनी समाजाला भरभरून देणारे पुलं एकच होते. आज आपल्या अवतीभोवती दिमाखात उभ्या असलेल्या अनेक संस्थांच्या उभारणीत पुलंचा मोठा वाटा आहे. मराठी साहित्य विश्वात अनेकांनी विनोदी लेखन केलं, आजही अनेक जण लिहित आहेत, पण पुलंना रसिकांचं जे प्रेम लाभलं ते खचितच इतरांना लाभलं असेल. का बरं असं घडलं असेल? त्यांच्यासारखी खुमासदार भाषाशैली आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती अनेकांकडे होती आहे, पण तरीही पुलंचं साहित्य इतर साहित्यिकांपेक्षा वाचकांचं अधिक प्रेम मिळवणारं ठरलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे

माणसांवरचं प्रेम. आपल्या आसपासची माणसं वेंधळेपणा करतात, त्रासदायक वागतात, गडबड गोंधळ घालतात, त्यांची फजिती होते, पण तरीही ही सगळी माणसं पुलंच्या लेखणीतून आपल्या मनात उतरतात, पण ती कधीच मनातून उतरत नाहीत. पुलंची लेखणी ही व्यक्तिचित्र उभी करताना त्यांची टवाळी करत नाही, त्यांना खलनायक ठरवित नाही. त्यांच्या मनातला निर्मळपणा, त्यांचं केविलवाणेपण जपत पुलं त्यांना विनोदाचे अस्तर लावतात. त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील स्वप्नाळू सखाराम गटणे एखाद्याला त्रासदायक वाटू शकला असता, एखाद्याने त्याला चेष्टेचा विषय म्हणून रंगवला असता, पण पुलंमधल्या लेखकाची चिंतनशीलता इतकी की ते म्हणतात, पावसाळ्यातल्या दिवसात रस्त्यात एखादं भिजलेलं कुत्रं उचलून घरी आणावं, तसाच माझा आणि गटण्याचा योग आला. या वाक्यातून त्यांनी गटणेबद्दलची आपली भावना व्यक्त करून दाखवलेली आहे. एखाद्याची खिल्ली उडवणं हे तर विनोदी लेखकाचं हुकमी अस्त्र, पण गटणेच्या सतत पुस्तकी बोलण्यावर आणि थोरा मोठ्यांचा अतिव आदर करण्याच्या स्वभावाबद्दल बोलताना ते म्हणतात, या मुलाला नीट बिघडवावा कसा या विचारात मी पडलो. अशी वाक्य वाचताना वाटतं की पुलंची लेखणी कुंचला झाली आहे आणि या कुंचल्याच्या माध्यमातून पुलंनी एक सुंदर चित्र चितारलं आहे. तुमच्या व्यक्तिचित्रातली माणसं तुम्हाला खरंच भेटली तर काय कराल, या प्रश्नावर पुलंनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. ते म्हणतात, मी त्यांना कडकडून भेटेन. थोडक्यात काय तर पुलंनी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून जी माणसं उभी केली यातून त्यांचं सूक्ष्म चिंतनही दिसून येतं. बटाट्याची चाळ उभी करताना त्यांनी चाळ संस्कृतीमधली मूल्यव्यवस्था अतिशय समर्थपणे मांडली आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं वर्णन करताना ते म्हणतात, देशभर पारतंत्र्याचे वारे खेळत होते, पुढारी संख्येनं बेताचेच होते. तोपर्यंत राजकारण हा व्यावसायिक खेळ झाला नव्हता आणि सुपारी फक्त लग्नाची बोलणी करताना किंवा फार तर नाचगाणे ठरवताना दिली जायची. त्यात जीव घेणं नाट्य नसायचं. किंवा चाळीतल्या गरिबीचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं, चाळीतल्या डासांची नाही म्हटलं तरी हजारावी पिढी असेल, पण मच्छरदाणी ही वस्तू चाळीत नव्हती. मच्छरदाण्या चाळीत आल्या, त्या बिराडातल्या पोरी कारकुनी करायला लागल्या तेव्हापासून. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसारख्या महानगरातही सर्वसामान्य माणसांचं जगणं कसं होतं याचं अवघं चिंतन पुलंनी त्यांच्या साहित्यातून उभं केलंय. हे वाचताना वाचक पुस्तकातल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जोडून बघतो. कधी कधी त्याला पुलंच्या पुस्तकात स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग, त्याला भेटलेली माणसंही दिसतात. म्हणूनच शब्दगंधर्व पुलंचं विनोदी म्हटलं जाणारं लेखन आजही काळाच्या कसोटीवर ठामपणे टिकून आहे.

आत्ताचं पण विचार पुष्प ऐकलात. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि

0: प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं, तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया। वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे। या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात, भूक कमी होणे, पचन शक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते। सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने। वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे। हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे। दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात। जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहार तज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा। ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचन शक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात, त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे। मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे। प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे, त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा। मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्त्वाचा आहे। हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा। ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते। भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही, कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते। मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा। म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय। योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्त्वाचा वाटा आहे। लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्त्व अधिक वाढते। निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया। धन्यवाद।
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली या विषयी आहार तज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत। नमस्कार पूर्वाताई।
3: नमस्कार।
2: तर असं होतं ना की कधी कधी की पायवाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही। तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे, पण आता एकीकडे आपण म्हणलं तसं की हमरस्ता तयार झाला याचा अर्थ कार्यक्षेत्रही विस्तारलंय। तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
3: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो। तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे। एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे। त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की

0: आयुसीएनचे जे सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रेकॉग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागलाय.
1: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
0: हो करते मी.
1: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचा आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
0: अगदी,
1: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे.
0: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
1: बरोबर,
0: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगतात.

0: लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
1: बरोबर,
0: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
1: बरोबर,
0: ते ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय. सर्टिफिकेशन आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय. लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पती शास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण, ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील, कारण त्या ठरणारच आहेत. एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल,
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं
0: नाही,
1: जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं.
0: खरंच, आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे, वसुदैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
0: खरंच,
1: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू तर खरं वैभव काय आहे हे तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
0: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार, थँक्यू,
1: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला.

श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

8 सप्टेंबर 1857 साली ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतीवीरांना साताऱ्यातील गेंडामाळावर फाशी देण्यात आली होती. 8 सप्टेंबर 1954 साली साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन सेटूची स्थापना झाली होती. 8 सप्टेंबर 2000 साली सिगरेट, तंबाखू आणि मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला होता. 8 सप्टेंबर 2001 साली लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मंसूर अली खान पतोडी यांची सी के नायडू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. 8 सप्टेंबर 1926 साली संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचा जन्म झाला होता. 8 सप्टेंबर 1933 साली जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म झाला होता. 8 सप्टेंबर 1999 साली भारताकडून आंतर

राष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू शुभमन गिल यांचा जन्म झाला होता. आठ सप्टेंबर 1970 साली मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक पर्सी स्पेसर यांचं निधन झालं होतं. 8 सप्टेंबर 1981 साली अद्वैत तत्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचं निधन झालं होतं. 8 सप्टेंबर 1991 साली कवी वामन रामराव तथा वा रा कांत यांचं निधन झालं होतं. 8 सप्टेंबर 1991 आणि आज जागतिक फिजिओथेरपी दिन सुद्धा साजरा केला जातोय.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची पुढील उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रुती हो, एक महत्वाचं निवेदन ऐका. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी सुरू असून तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीनं वाघाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सोनेरी, रुद्रपूर, ब्राह्मणवाडा, बहिरम, देऊरवाडा, मालूर, पुनर्वसन आणि परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं आवाहन वनविभागातर्फे करण्यात आलं आहे. नागरिकांनी पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी एकट्यानं घराबाहेर पडणं टाळावं. तसंच जंगलालगतचा परिसर, दाट झुडपं, नाले आणि नदीकाठच्या भागात जाणं टाळावं. वाघ दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा आरडाओरड करू नये. वाघाच्या जवळ जाणं, त्याचा पाठलाग करणं तसंच फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्नही करू नये. बचाव कार्य सुरू असलेल्या परिसरात गर्दी न करता वनविभागाला पूर्ण सहकार्य करावं. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1296 टोल फ्री क्रमांक, परत एकदा हॅलो फॉरेस्ट 1296 या क्रमांकावर किंवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असं आवाहन वन विभागानं केलं आहे. निवेदन संपलं.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू.

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
0: श्रुती हो, एक महत्वाचं निवेदन ऐका. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी सुरू असून तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीनं वाघाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सोनेरी, रुद्धपूर, ब्राह्मणवाडा, बहिरम, देऊरवाडा, मालूर, पुनर्वसन आणि परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं आवाहन वनविभागातर्फे करण्यात आलं आहे. नागरिकांनी पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी एकट्यानं घराबाहेर पडणं टाळावं. तसंच जंगलालगतचा परिसर, दाट झुडपं, नाले आणि नदीकाठच्या भागात जाणं टाळावं. वाघ दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा आरडाओरड करू नये. वाघाच्या जवळ जाणं, त्याचा पाठलाग करणं, तसंच फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्नही करू नये. बचाव कार्य सुरू असलेल्या परिसरात गर्दी न करता वनविभागाला पूर्ण सहकार्य करावं. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1296 टोल फ्री क्रमांक, परत एकदा हॅलो फॉरेस्ट 1296 या क्रमांकावर किंवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असं आवाहन वनविभागानं केलं आहे. निवेदन संपलं.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे। थेम थेम पाणी आपण वाचवूया। पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे। चला पाणी वाचवूया। अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो, सकाळची 7:07 झालेली आहेत। सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणार

0: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: श्रोतेहो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका. ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अबिलिटी, संधानाची अबिलिटी, पुनर्निर्माणाची अबिलिटी उतारवयामध्ये पण टिकून राहील.
1: 8 सप्टेंबर 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
3: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
4: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे. क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. नागरिक, उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह, समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र, महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28 बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा

त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृह मंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 ला प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिले. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतिमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यम

नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली. चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले. शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रम शाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या चारही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवार निमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: श्रुती हो, एक महत्वाचं निवेदन ऐका. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी सुरू असून तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी

0: आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीनं वाघाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सोनेरी, रुद्रपूर, ब्राह्मणवाडा, बहिराम, देऊरवाडा, मालूर, पुनर्वसन आणि परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं आवाहन वनविभागातर्फे करण्यात आलं आहे. नागरिकांनी पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी एकट्यानं घराबाहेर पडणं टाळावं. तसंच जंगलालगतचा परिसर, दाट झुडपं, नाले आणि नदीकाठच्या भागात जाणं टाळावं. वाघ दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा आरडाओरड करू नये. वाघाच्या जवळ जाणं, त्याचा पाठलाग करणं, तसंच फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्नही करू नये. बचाव कार्य सुरू असलेल्या परिसरात गर्दी न करता वनविभागाला पूर्ण सहकार्य करावं. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1296 टोल फ्री क्रमांक, परत एकदा हॅलो फॉरेस्ट 1296 या क्रमांकावर किंवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असं आवाहन वन विभागानं केलं आहे. निवेदन संपलं.
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz.
0: श्रोतेहो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा. श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळची 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: थँक्यू. आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा

0: जेणेकरून हक्कदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एन्टायटलमेंट साठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्क मध्ये पाणी घेता. त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं? त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंट मध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवता तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केल्या जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ऍग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तर मला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतं कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पळे जातं ते थोडं जातंय कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. पाणी हे किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्या मागची एवढी मोठी जबाबदारी आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचबरोबर शेवटचं विचारायचं की 2047 जेव्हा आपण असं म्हणतो की एक सक्षम जलव्यवस्था कशी असावी आणि एक सामान्य नागरिकाची सामूहिक जबाबदारी काय असावी आणि सक्षम महाराष्ट्र आपण असं म्हणू शकतो, काय सांगाल बरं? सामान्य नागरिकांनी मीटरने पाणी घ्यावं आणि पाण्याचे चार्जेस भरावेत, त्याला वॉटर कॉन्झर्व करावं, आय थिंक तितकं जरी केलं तरी महाराष्ट्रासाठी खूप आहे. शासन 24/7/2047 क्लीन वॉटर पोहोचवणार याची मला शाश्वती आहे. दुसरं म्हणजे शाश्वत पाणी ॲग्रिकल्चरसाठी, शाश्वत पाणी इंडस्ट्रीसाठी आणि शाश्वत पाणी पिण्यासाठी याची सुद्धा मी हमी आज 2047 ज्या प्रकारे महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यामार्फत मी देऊ शकते. तिसरा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पाण्याचे दर जे असतील आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट पर इव्हेंच्युअली 2047 जाणार आणि त्याचमुळे महाराष्ट्र हा लीडिंग होणार बाकी राज्य शासनापेक्षा, कारण पाण्याची किंमत इथे होईल. एक बाब मला सांगायची आपल्या राहून गेली होती ती म्हणजे ISWP म्हणजे इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लान. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट मंजूर करतो तो ISWP सारखा ISWP कन्फर्मिटी मध्ये आहे का हे बघत असतो. आता यावर्षी IWRM जलशक्तीने काढलं म्हणजे इंटिग्रेटेड

0: वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगते की 2005 मध्ये आपल्या शासनाने ISWP ही संकल्पना मांडली, त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये सरफेस वॉटर येतं, त्याच्यात ग्राउंड वॉटर येतं, त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ वॉटर येतं, त्याच्यामध्ये रिजनरेशन येतं, त्याच्यामध्ये रिसायकल येतं, म्हणजे त्याची पूर्ण बॅलन्सशीटच बनते. म्हणजे कुठलाही पूर्ण महाराष्ट्राला आता सेक्टोरली त्यांनी डिफाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणीचा इल्ड किती, तिथे कुठल्या प्रकारचं म्हणजे खोरे आहे, त्या खोऱ्यामध्ये किती पाणी येणार, तुम्हाला लवादाप्रमाणे किती पाणी वापरण्याची मुभा आहे, त्या अंतर्गत त्या सेक्टरमध्ये पाण्याचा यूज कसा आहे, म्हणजे इरिगेशनला किती लागणार, तुमचं इंडस्ट्रीला किती लागणार आणि तुम्हाला डोमेस्टिक किती लागणार, तो पाण्याचा खर्च तो वजा करून मग पुढे पाणी त्याला किती पाठवायचं, अशी संपूर्ण बॅलन्सशीट प्रत्येक प्रोजेक्टची महाराष्ट्राने बनवली आणि ती सुरू केली 2015 मध्ये. हे काम सुरू झालं 2015 मध्ये, त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सर होते आणि CM होते ऑनरेबल देवेंद्र फडणवीस सर. त्यावेळेस सुरू केलं आणि 2018 मध्ये पहिल्यांदा ISWP तयार झाला आणि त्याच्या कन्फर्मिटीमध्येच आपल्या सगळे प्रोजेक्ट बनतात जे फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे आपण काय काय बघत असतो की ते ISWP कन्फर्मिटीमध्ये आहेत का, मग ते आर्थिक वायबिलिटी आहे का, मग हायड्रॉलॉजिकल वायबिलिटी आहे का, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत का, त्याला फॉरेस्ट क्लिअरन्स आहेत का, गव्हर्नरच्या डायरेक्टिव्हशी ते संलग्न आहेत का, आणि जर कुठला लवाद असेल तर त्या लवादाशी कन्फर्मिटीमध्ये आहेत का, हे सगळे जे आपण वस्तू पाहून प्रोजेक्ट क्लिअरन्सेस करत असतो याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा असतो तो ISWP, जो पूर्ण माझ्यामध्ये देशातच नाही आहे, तो पहिल्यांदा महाराष्ट्राने केला आणि 2024 मध्ये तुम्हाला आवडेल हे समजून की 2024 मध्ये तो आपण पुन्हा रिवाईज केला, म्हणजे 2018 मध्ये केल्यानंतर. म्हणजे टाइम टू टाइम रिव्हिजन सुद्धा हे ISWP मध्ये होत आहे आणि IWRM आता पहिल्यांदा जलशक्ती घेऊन आलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे रिसोर्स म्हणजे कुठले वेगवेगळे रिसोर्स झाले ना. तसं आता मी तुम्हाला सांगितलं की सरफेस वॉटर आहे, तसं ग्राउंड वॉटर पण घेतलं, आपण इम्पोर्ट पण घेतला, आपण त्याच्यामध्ये रिजनरेशन पण घेतलं, तर याची पूर्ण सूत्रबद्ध बॅलन्सशीट आपल्याकडे बनलेली आहेत. तर यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दुप्पट गतीने होऊ शकतो. म्हणजे आता आपण सगळ्याच याच्यामध्ये बरंच पुढे आहो, पण आपण उत्कृष्ट व्हायला हवं या दिशेने आता महाराष्ट्र कार्य करत आहे आणि त्याच्यासाठी लोकांचा सहभाग आपण घेत असतो आणि लोकांचं जितकं जास्ती समर्थन मिळेल तितकं जास्ती पाण्याची शक्ती ह्या सगळ्या लोकांना मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे पाणी असतं, जसं आपण एक्झाम्पल देत असतो की जर पाणी असावं तर इस्रायलसारखं, ज्याच्यामध्ये इस्रायलसारखी शेती असावी, ज्याच्यामध्ये पाण्या म्हणजे जे तुमचं जे प्रोड्यूस आहे त्याच्या मुळाशी सेन्सर्स लावलेले असतात, झाडाच्या मुळाला सेन्सर्स लावलेले असतात आणि ते सांगतात की आता याला पाणी द्यायला लागतं आणि मग ते पाणी त्यांच्या प्रोड्यूसला मिळत असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत महाराष्ट्र नक्कीच जाईल असं मला शाश्वती आहे. कारण आपला जो जलसंपदा विभाग आहे, नंतर MWRRA आहे, ह्या टेक्नॉलॉजी जीशी संलग्न असून काम करत असतो आणि आपण नेहमी शिकत आहे. त्याच्याचमुळे जलशक्ती सुद्धा ज्यावेळेस पण कुठलंही सजेशन असेल त्यावेळेस प्रथमतः ते म्हणतं की महाराष्ट्राने क्या किया वो पहिले देख लो, कारण इम्प्लिमेंटेशन मध्ये सुद्धा आपण बाकी राज्यापेक्षा पुढे आहोत ही जलसंपदा विभागाची एक फार मोठी कामगिरी आहे.
1: नक्की ज्या पद्धतीने ही कामगिरी आहे आणि प्राधिकरण ज्या पद्धतीने काम करत आहे, ज्या जबाबदारीने काम करत आहेत, तर महाराष्ट्र दुप्पट काय तिप्पट चौपट वेगाने विकास करेल. खरं तर 2047 पर्यंत जल सुरक्षित आणि जलसमृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ शासन यंत्रणा नाही तर आपण प्रत्येकाची जबाबदारी आणि सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, खरं तर इतका बघायला गेलं तर सोपा पण क्लिष्ट विषय इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितला, एवढा वेळ दिला आणि सगळ्यांची जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने ती कशी असावी, कशा पद्धतीने जागरूक राहणं गरजेचं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू. गेल्या सगळ्या भागांच्या या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमनाची भूमिका, पाणी हक्कदारी, पाणी वाटप, जल प्रशुल्क, पाणी वापर संस्थांचा सहभाग, जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर
1: तर वर्तमानाची गरज आणि भावी पिढ्या

करण्याची अमानत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं आणि त्याचा कार्यक्षम वापर करणं आणि उपलब्ध जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करणं ही शासनासोबतच आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विशेष मालिकेत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, दिलखुलाच्या या विशेष मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. अशाच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक विषयांसह पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतिवंताचा प्रांतील खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:40 होत आहेत. आता अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित करीत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन

0: इन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

आजच्या मराठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मराठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं हे पहिलं नाट्यपद आहे शिवानंद पाटील यांच्या स्वरातलं. यशवंत रांजणकर यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाटक आहे अमृत मोहिनी.

रसिका दादा पण भूमिकन्या सीता या नाटकातलं नाट्य पद ऐकलं. ज्योत्स्ना भोळे यांचा स्वर होता, ग दि माडगुळकर यांची ही पदरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं वासुदेव भाटकर यांनी. आजच्या मराठी नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका द्रौपदी या नाटकातलं नाट्यपद. पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिली आहे मास्टर कृष्णराव यांनी.

श्रोतेहो, या नाट्यपदासोबतच आजचा मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल, आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: As they look to make the most of the home advantage at the World Archery Para Series in Ahmedabad, with India set to feature in four gold medal finals today. In the Para Recurve Women's Team Gold Final, India's Bhavna and Pooja will take on China's Liang Qirong and Chen Yu, with the Indian duo aiming to secure the top prize on home soil. In Para Recurve Men's Team Gold Final, India's Harvinder Singh and Dennis Ivan. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. The news of launching a crackdown on all illegal five-story buildings by the MCD in the national capital finds coverage in all the dailies today. The Tribune writes, five top civic body officials suspended, court orders probe, flags unsafe PG culture. Defence Acquisition Council clears proposals for the three services with 98% procurements to be sourced from Indian industry. Hindustan Times headline says, from missiles to radars, DAC clears 1.1 lakh crore rupee defense boost with 300 kilometer range Sukhoi missiles on list. The Indian Express quotes ISRO chief's message to his staff allaying apprehensions of the space agency being privatized. The headline states, no privatization but space economy has to grow. National Film Awards ceremony to be in Gujarat this year, cites the Times of India. And finally, in a first, alternative fuels overtake petrol car sales is a headline in the Financial Express. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to launch development projects worth over 35,000 crore rupees from Vadodara in Gujarat today to also inaugurate Global FinTech Fest 2026 in Mumbai. Defence Acquisition Council clears capital acquisition proposals worth over 1,10,000 crore rupees for defence forces. Luxembourg backs India's bid for permanent seat in UNSC. India joins US and 24 other countries to shape development of next generation 6G networks. Delhi police arrests three members of family that owned collapsed building in Satyaniketan area of the national capital. And India set to feature in four gold medal finals at World Archery Para Series in Ahmedabad today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 22 सेकंद झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आजही मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं

महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणं आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे. या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं 3 संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या

ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश कियान सहभागी होणार आहेत. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये ITF M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराईच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास.
1: आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र वाचता येणं, साधा हिशोब करता येणं, या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात. आणि ज्या काळात साक्षरता म्हणजे अ आ ई ओळखणं, त्या काळापासून आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंत साक्षरतेचा प्रवास किती मोठा झालाय, याच विचाराला समर्पित आहे आजचा आपला विशेष दिवस, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. युनेस्कोने 1966 मध्ये 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवसामागे एक अत्यंत साधा पण तितकाच महत्वाचा विचार होता. प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला लिहिता आलं पाहिजे, कारण अक्षर ज्ञान हे व्यक्तीच्या स्वावलंबनाचं पहिलं पाऊल आहे.
3: पूर्वी साक्षरतेचा अर्थ अगदी साधा होता. वाचता येणं, लिहिता येणं आणि

0: साधं गणित करता येणं. इतकं आलं की ती व्यक्ती साक्षर. परंतु आज साक्षरतेचा अर्थ खूप व्यापक झालाय. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन व्यवहार करतो, सोशल मीडियावर माहिती घेतो, विविध डिजिटल माध्यमांमधून बातम्या आणि संदेश आपल्या हातात येतात. मग आजचा साक्षर माणूस कोण? जो केवळ अक्षर वाचतो तो की मिळालेली माहिती समजून घेतो, तिची सत्यता तपासतो, योग्य निर्णय घेतो आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करतो तो? आजच्या काळात दुसरी व्याख्या अधिक समर्पक ठरते. म्हणूनच साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता.
1: चला आता थोडं मागे वळून पाहूया. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी एक मोठं आव्हान होतं निरक्षरता. विशेषतः ग्रामीण भागातील लोक, कामगार, महिला आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यानंतर गावोगावी शाळा सुरू झाल्या. प्राथमिक शिक्षणाचा विस्तार झाला. असंख्य स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा म्हणजे ज्ञानाचा नवा दरवाजा होता. हळूहळू प्रौढ शिक्षणाला चालना मिळाली. राष्ट्रीय साक्षरता अभियानासारख्या विविध उपक्रमांमधून निरक्षर प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी या कार्यात सहभाग घेतला. कारण साक्षर समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. निरक्षरता व्यक्तीला केवळ अक्षरांपासून दूर ठेवत नाही, ती तिला अनेक संधींपासून दूर ठेवते. अज्ञानामुळे आर्थिक शोषण होऊ शकतं. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्य विषयक माहिती समजण्यात अडथळे येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरक्षर व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती मिळणं सुद्धा कठीण होऊ शकतं.
0: एक काळ असा होता की अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं आणि परिस्थिती यामुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण जेव्हा एका महिलेच्या हातात शिक्षण आलं तेव्हा केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. साक्षर आई मुलांच्या शिक्षणाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ती मुलांचे गृहपाठ पाहू शकते, शाळेतील सूचना वाचू शकते, आरोग्य विषयक माहिती समजू शकते, बँकेचे व्यवहार करू शकते, आपलं मत व्यक्त करू शकते आणि सर्वात महत्वाचं, ती स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, एका महिलेला साक्षर करणं म्हणजे एका कुटुंबाला आणि पुढील पिढीला शिक्षित करण्याची सुरुवात करणं.
1: साक्षरतेमुळे कुटुंबाचं जीवनमान बदलतं. साक्षर पालकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजतं. आरोग्य, स्वच्छता, पोषण, बचत आणि आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता वाढते. मुलांच्या भविष्याचा विचार केला जातो आणि मग एक सुंदर साखळी तयार होते. साक्षर व्यक्ती, साक्षर कुटुंब, साक्षर समाज आणि सक्षम राष्ट्र.
0: साक्षर समाज अधिक जागरूक असतो. शिक्षणामुळे माणूस प्रश्न विचारायला शिकतो, विचार करायला शिकतो, कारण मीमांसा करायला शिकतो, अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीची माहिती यापासून स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. साक्षरतेमुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढतो. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव होते. लोकशाहीतील सहभाग वाढतो. मतदानाचं महत्व समजतं. संविधानातील मूल्यांची जाणीव होते. म्हणूनच साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
1: शिक्षणामुळे व्यक्तीसमोर रोजगाराच्या संधी वाढतात. वाचन, लेखन आणि अंकज्ञानामुळे कामाच्या ठिकाणी सूचना समजणं, हिशोब ठेवणं आणि व्यवहार करणं सोपं होतं. परंतु आजच्या काळात रोजगारासाठी केवळ अक्षर ज्ञान पुरेसं नाही. संगणकाचं ज्ञान हवं, डिजिटल कौशल्य हवं, संवाद कौशल्य हवं, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी हवी. म्हणजेच आजची साक्षरता ही रोजगार क्षमतेशी जोडलेली आहे.
0: आता आपण वर्तमान काळातील एका महत्वाच्या उपक्रमाकडे वळूया. तो म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमाचा दृष्टिकोन केवळ अक्षर ज्ञानापुरता मर्यादित नाही. मूलभूत साक्षरता आणि अंक ज्ञानासोबत जीवनातील आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांना महत्व दिलं जातं. हीच आधुनिक साक्षरतेची दिशा आहे. आता साक्षरतेचा अर्थ बदललाय.
1: श्रोते हो, आज आपण एका वेगळ्याच जगात जगत आहोत. आपल्या हातातील मोबाईल हे माहितीचं संपूर्ण जग झालंय. एका क्षणात बातमी येते, एका क्लिकवर पैसे पाठवले जातात, ऑनलाईन शिक्षण मिळतं, कृत्रिम बुद्धिमत्तेची साधनं उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा आहे, आज साक्षर होणं म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, आज साक्षर होणं म्हणजे केवळ पुस्तक वाचता येणं नाही, तर आज आपल्याला अनेक प्रकारे साक्षर

0: राखावं लागेल. आज मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग आहेत, म्हणून डिजिटल साधनांचा योग्य आणि सुरक्षित वापर करता येणं आवश्यक आहे. यावर सायबर तज्ज्ञ अक्षय फाटक म्हणाले,
1: आज आपण सगळेच इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. माहिती मिळवण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्य भाग बनलाय. पण सुविधांसोबत सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढतोय. सायबर साक्षरता म्हणजे फक्त इंटरनेट वापरता येणं एवढंच नाही, तर इंटरनेट हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरता येणं पण गरजेचं आहे. आपला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगची माहिती कोणालाही सांगू नको. अनोळखी की लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन शेअर करताना काळजी घ्या. कोणताही मेसेज किंवा फोन आला म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. त्याची सत्यता तपासणं पण गरजेचं आहे. विशेषतः तुमचं केवायसी बंद होईल, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचं खातं ब्लॉक होणार आहे, अशा घाई आणि भीती निर्माण करणाऱ्या संदेशांपासून सावध राहायला हवं. सायबर फसवणूक झालीच तर लपवून न ठेवता तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन वर संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं खूपच महत्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून करा. सायबर साक्षर बना आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.
0: पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण पैसा योग्य पद्धतीनं वापरणं, बचत करणं आणि भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. आर्थिक दृष्ट्या साक्षर व्यक्ती आर्थिक निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतात. अर्थविषयक अभ्यासक निवृत्त प्राध्यापक उदय बोडस मत मांडताना म्हणाले,
2: आज मुख्य गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला 50% भाग हा स्वतःची विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि खर्चासाठी वापरल्यानंतर उरलेला 30% भाग हा गुंतवणुकीसाठी आणि 20% भाग सामाजिक ऋण फेडण्यासाठी, अशा प्रकारचं नियोजन ही खरी आर्थिक साक्षरता आहे. याच वेळेला डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला असल्या कारणाने आपण जो मोबाईल नंबर यूपीआय साठी वापरणार त्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवायची, कुठल्याही प्रकारचे आलेले फसवणुकीचे कॉल, SMS याला प्रलोभनाला बळी न पडता खात्री करण्यासाठी वेळ पडल्यास बँकेत जाऊन खात्री करून मगच व्यवहार करायचे आणि आपले पैसे वाचवायचे. आणि एक जो विषय सध्या हा सुरू झालेला आहे की शेअर बाजाराच्या दैनंदिन चढउतारामध्ये अनुमानावरती आधारित शॉर्ट टर्म गेन्स करायच्याऐवजी दीर्घकालीन विचार करून जर आपली संपत्ती वाढवून ठेवली तर निवृत्तीच्या हिशोबाने एक संपत्तीपासून साठलेला जो काही आपला बचतीचा मोठा गोळा असेल त्याच्या व्याजावरती आपलं आयुष्य सुखाने जगता येईल. आणि अशा प्रकारे आपलं उत्पन्न किती आहे ते आपण कसं खर्च करणार आणि कशा प्रकारे आपण आर्थिक गुन्ह्यांपासून दूर राहणार अशी माहिती करून राहणं ही खरी आर्थिक साक्षरता आहे.
0: आज माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा महापूर आहे. पण त्या माहितीतील सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणं अधिक महत्वाचं झालंय. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असं नाही. एखादी बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजची साक्षर व्यक्ती केवळ माहिती घेत नाही, ती माहितीची पडताळणी करते. हीच माहिती साक्षरता होय. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितलं.
3: आज आपल्या एका क्लिकवर माहितीचा महापूर येतो, पण प्रश्न असा आहे, मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच का? येथेच गरज भासते माहिती साक्षरतेची, म्हणजेच इन्फॉर्मेशन लिटरसीची. माहिती साक्षर असणं म्हणजे केवळ इंटरनेट वापरता येणं नव्हे, तर कोणती माहिती गरजेची आहे ती योग्य स्त्रोतातून आली आहे का आणि तिचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे अचूक पारखता येणं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, बनावट बातम्या आणि डीप फेकच्या या काळात माहितीची सत्यता न तपासता पुढे पाठवणे घातक ठरू शकते. म्हणूनच एखादी माहिती वाचल्यावर आधी थांबा, विचार करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री पटल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सजग नागरिक तोच जो माहितीचा केवळ ग्राहक नाही तर विवेकी वापरकर्ता असतो. माहिती साक्षर व्हा, सुरक्षित आणि समृद्ध जगाकडे पाऊल टाका.
0: वर्तमानपत्र, दूरदर्शन, सोशल मीडिया, व्हिडिओ, जाहिराती, माहितीचे अनेक स्त्रोत आज आपल्या आसपास आहेत. त्यातील तथ्य आणि मत, बातमी आणि जाहिरात, सत्य आणि अफवा यातील फरक ओळखता आला पाहिजे. आणि म्हणूनच माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं ही आधुनिक साक्षरतेची महत्वाची गरज आहे. आरोग्याबद्दल योग्य माहिती असणंही आज आवश्यक आहे. पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोगप्रतिबंध आणि वैद्यकीय सूचना यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आरोग्य विषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण प्रत्येक ऑनलाईन माहिती वैद्यकीय दृष्ट्या योग्य असेलच असं नाही. म्हणून विश्वासार्ह स्त्रोत आणि तज्ज्ञांचा सल्ला ओळखण्याची क्षमता ही देखील आरोग्य साक्षरतेचा भाग आहे. पाणी वाचवणं, ऊर्जा वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं ही केवळ चांगली कामं नाहीत, ही आपल्या पर्यावरण साक्षरतेची चिन्ह आहेत. पर्यावरण तज्ज्ञ प्रशांत परांजपे आपलं

0: मत मांडताना म्हणाले,
1: पर्यावरण साक्षरता म्हणजे निसर्गाची ओळख, याच्यामध्ये जल, जमीन आणि जंगल याचा योग्य असा सन्मान करणं, याचं शिक्षण घेणं हा एक प्रामुख्याचा भाग येतो. पर्यावरण साक्षरतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडत असतात. याच्यामध्ये उदाहरणार्थ जल साक्षरता आहे, कचरा साक्षरता आहे. सामान्यपणे पर्यावरण साक्षरता म्हणजेच जल प्रदूषण न करणं किंवा वनांचं संवर्धन करणं, वायू प्रदूषण न करणं, जमीन प्रदूषण न करणं, या सामान्य शब्दात सांगायच्या गोष्टी आहेत. याकरता पर्यावरण पूरक उत्सव करणं, पर्यावरण पूरक घर निर्माण करणं, पर्यावरण पूरक शाळा उपक्रम करणं, पर्यावरण पूरक पर्यटन सकुल, त्यानंतर पर्यावरण पूरक गाव, पर्यावरण पूरक तालुका, पर्यावरण पूरक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य, असा जर संकल्प केला तर आपण कुठेतरी या भूमातेचे उतराई होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एकशे 20 प्रदेश वितळत आहेत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळत आहेत आणि त्यामुळे समुद्राची

0: आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादी प्रदेश वितळतायत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळतायत आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, नद्यांची पातळी वाढते. निसर्गाचा आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणं आतापासून काळाची गरज निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची निकडीची किंवा प्रत्येकाची आवश्यकता आहे असंच या निमित्ताने मला सांगावं वाटतं आणि हेच पर्यावरणाची साक्षरता असणार आहे.
1: आपण देशाचे नागरिक आहोत, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, संविधान आपल्याला कोणती मूल्य शिकवतं, लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे, या प्रश्नांची जाणीव असणं म्हणजे नागरिक साक्षरता. आधुनिक जीवनात आणखी एका प्रकारच्या साक्षरतेची गरज आहे, ती म्हणजे भावनिक आणि सामाजिक साक्षरता. स्वतःच्या भावना ओळखणं, इतरांच्या भावनांचा आदर करणं, मतभेद शांतपणे सोडवणं, संवाद साधणं, सहकार्य करणं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील जीवन जगण्याची महत्वाची कौशल्य आहेत. आणि आता आपण भविष्यात डोकावूया. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात प्रवेश करत आहे. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढतोय. म्हणून भविष्यातील नागरिकाला AI ची मूलभूत ओळख असणं, त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि AI कडून मिळालेली माहिती तपासून घेणं आवश्यक ठरेल. म्हणजेच आई पासून सुरू झालेला साक्षरतेचा प्रवास आता AI पर्यंत पोहोचलाय. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळे माध्यम आणि AI साक्षरतेवर बोलताना म्हणाले,
2: तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते, पण या माहितीमध्ये किती अधिकृतपणा आहे हे तपासलं जात नाही. माध्यमं वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि या माध्यमांच्या माध्यमातून असंख्य प्रकारची माहिती समोर येते. उपलब्ध माहितीची अधिकृतता तपासून त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ती इतरांना देणं म्हणजे त्यातली साक्षरता आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये, पण अजूनही काही काळानंतर ते लोकांना सवय लागेल असं अपेक्षित आहे. की आणि AI किंवा तांत्रिक बुद्धिमत्ता जी आहे ती अजूनही परिपूर्ण नाही, त्याला अजूनही फीडिंग केलं जातंय, त्यात माहितीचा साठा अजूनही होणं आवश्यक आहे. त्याशिवाय AI च्या कुठल्याही गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं हे निरक्षरपणाचं लक्षण होईल. AI मार्फत मिळालेली माहिती ही सुद्धा अन्य आपल्या स्रोतांच्या माध्यमातून पडताळून घेणं सद्यस्थितीत गरजेचं आहे. AI अजूनही परिपूर्ण नाही, त्याची बाल्यावस्था अजूनही सुरू आहे, त्यामुळे AI बाबतही अजून पुरेशी साक्षरता आपल्यामध्ये आलेली नाही. थोड्या काळानंतर ती येईल 100%, कारण जसजशी त्यात माहितीचा साठा वाढत जाईल तशी AI कडून मिळणारी माहिती अधिकृत असेल, पण सद्यस्थितीमध्ये AI कडून येणारी माहिती सुद्धा अपुरी आहे.
1: साक्षरता ही केवळ वैयक्तिक प्रगतीची बाब नाही, ती देशाच्या शाश्वत विकासाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच साक्षरता ही समताधिष्ठित, जागरूक आणि शाश्वत समाज निर्मितीची पायाभरणी आहे. साक्षरतेच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे, तरीही काही आव्हानं आपल्या समोर आहेत. शिक्षणापासून दूर असलेले घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील फरक, डिजिटल साधनांपर्यंत असमान पोहोच, चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार, डिजिटल फसवणूक आणि वाचनाची कमी होत जाणारी सवय, ही आव्हानं आपल्याला नव्यानं विचार करायला भाग पाडतात. साक्षरतेचा पाया शाळेत घातला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती देणं पुरेसं नाही, त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, माहितीची सत्यता तपासायला शिकवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक, डिजिटल, पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हाच विद्यार्थी साक्षरतेचा दूतही आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः साक्षर होण्याबरोबरच इतरांसाठी सुद्धा साक्षरतेचा दूत होऊ शकतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मोबाईल वापरायला शिकवणं, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी सांगणं, एखाद्याला वाचायला शिकवणं, वाचनाची सवय लावणं हेही साक्षरता अभियानच आहे. म्हणूनच एक सुंदर संकल्प करता येईल, प्रत्येक विद्यार्थी एक साक्षरता दूत. साक्षरता ही फक्त शाळेची जबाबदारी नाही, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत, वाचनालये, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक साक्षर व्यक्ती या सर्वांनी एकत्र काम केलं तर साक्षरतेची चळवळ अधिक प्रभावी होईल. श्रोते हो, एकेकाळी साक्षरता म्हणजे

0: अक्षर ओळख, नंतर ती झाली वाचणं लिहिणं आणि अंकज्ञान, त्यानंतर आली कार्यात्मक साक्षरता आणि जीवन कौशल्य. आज आपल्याला हवी आहे डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता आणि नागरिक साक्षरता, आणि उद्याच्या जगासाठी AI साक्षरता, म्हणजेच अक्षर ज्ञान, विचार ज्ञान, जीवन ज्ञान, डिजिटल ज्ञान, जबाबदार नागरिकत्व, हा आहे साक्षरतेचा बदलता प्रवास.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा केवळ दिनविशेष नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो, आपण खरोखर किती साक्षर आहोत. आपल्याला वाचता येतं, पण आपल्याला वाचलेल्या गोष्टीचा अर्थ समजतो का? आपण माहिती मिळवतो, पण ती खरी आहे हे तपासतो का? आपण डिजिटल व्यवहार करतो, पण त्यात सुरक्षितता पाळतो का? आपण पैसा कमावतो, पण त्याचं योग्य नियोजन करतो का? आपण समाजात राहतो, पण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतो का?
0: या प्रश्नांची उत्तरं शोधताना साक्षरतेचा खरा अर्थ आपल्याला समजतो. कारण अक्षर माणसाला वाचायला शिकवतं, शिक्षण त्याला विचार करायला शिकवतं, आणि खरी साक्षरता त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया, एक व्यक्ती शिकेल, एक कुटुंब सक्षम होईल, एक समाज जागरूक होईल आणि एक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान बनेल.
1: आणि म्हणूनच अक्षरापासून विचाराकडे, विचारापासून कृतीकडे आणि कृतीपासून सक्षम समाजाकडे जाणं हीच साक्षरतेची खरी वाटचाल आहे याची जाणीव आता व्हायलाच हवी. श्रोतेहो, आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत

0: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात, अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास। हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून। FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे। FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळचे 9:02 झालेली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा काही क्षणांची।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजले आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत विविधांतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास याविषयी वरद विशाल हेडा यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: श्रोते हो, नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत. आणि दुसरा भाग मी याकरता म्हणतोय की आज आपल्यासोबत परत एकदा कालच्याच पाहुणे आहेत सॉफ्ट स्किल ट्रेनर वरद तुळजापूरकर हेडा. आणि विषय तुम्हाला माहितीच आहे, आपण छान गप्पा काल त्यांच्याशी मारल्या होत्या सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर. परत एकदा वरद मॅडम तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमावर.
2: थँक्यू.
1: आणि आपण काल जे थांबलो होतो ते बॉडी लँग्वेज या विषयावर येऊन आपण काल थांबलो होतो. मला आज खर तर तुम्ही ज्या पद्धतीचं मार्गदर्शन काल केलं त्याच्यातून आमच्या श्रोत्यांना कदाचित एक उत्सुकता तयार झाली असेल की मग मॅडम याचं ट्रेनिंग देतात का.
2: बरोबर.
1: तर मग थोडंसं आम्हाला ते पण सांगा ना, तुम्ही ट्रेनिंग याचं जे देता प्रशिक्षण अनेक ठिकाणी तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाता सगळीकडे जाता आणि अमरावतीमध्ये साधारण कुठे तुम्ही ट्रेनिंग देता आणि आमच्या श्रोत्यांपैकी जर कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं या प्रश्नांचं आम्हाला थोडस उलगडा करून सांगा.
2: बरोबर. मी दोन्ही एरियाजमध्ये वर्क करते, म्हणजे मी अकॅडमिक्समध्ये पण आहे म्हणजे एज्युकेशनमध्ये पण आहे आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण घेते. जे स्टुडंट्स आहेत जे शिकतायत त्यांच्यासाठी माझे कोर्सेस असतात सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगचे. कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मॉड्यूल असतं किंवा पर्सनल

0: क्वालिटी डेव्हलपमेंटचं मॉड्यूल असतं. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये मी जाते ट्रेनिंगसाठी. सो इथे मी एम्प्लॉई ट्रेनिंग्स घेते. तर एम्प्लॉई ट्रेनिंग्सची काय गरज आहे? हॉस्पिटल्समध्ये फॉर एक्झाम्पल बरेच पेशंट्स येतात, त्यांचे रिलेटिव्ह येतात, त्यांना कसं हँडल करायचं, किंवा बरेचदा लोक भांडतात किंवा नावं ठेवतात किंवा हल्ला करतात, मग त्यांना कसं हँडल करायचं. बऱ्याचदा टीममध्ये आपापसात प्रॉब्लेम्स असतात लोकांचे, एम्प्लॉईजचे, त्यांच्या कंप्लेंट्स किंवा ग्रीवियन्स कशा हँडल करायच्या, टीममध्ये कसं काम करायचं, लीडरशिप, जे मॅनेजर्स असतात त्यांचं वेगळं ट्रेनिंग घेते मी, की तुमच्या अंडर जे लोक काम करतायत त्यांना एम्पथेटिकली म्हणजे समजून घेऊन कसं काम करून घ्यायचं. आजकाल कोणीच कोणाचं ऐकत नाही, अरेरावी चालत नाही. मग जर अरेरावी करायची नाही किंवा रागवायचंच नाही, एकदा कोणाला रागवलं तर एम्प्लॉई म्हणतो मी उद्यापासून कामावर येत नाही, मग या गोष्टी कशा हँडल करायच्या, अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग मी घेते.
1: तुम्ही एक छान उल्लेख केला अँगर मॅनेजमेंट. रागावर नियंत्रण करण्याकरता काय सांगितलं जात, म्हणजे तुम्ही काय सांगता लोकांना?
0: रागावर नियंत्रण करणे हे अनेक लोकांना अशक्य असतं, पण त्यामुळे आपल्या रिलेशनशिप्स वर्क प्लेसवर आणि पर्सनल लेवलवर पण खूप दुखावल्या जातात. पण राग आत ठेवला तर तो पण आपल्या हेल्थसाठी बरोबर नाही, मग करायचं काय. माझं हे मत आहे की राग हा खूप पोलाईट आणि चांगल्या रीतीने बाहेर पडला पाहिजे.
1: शांततेने व्यक्त झाला पाहिजे.
0: एक उदाहरण देते. एकदा असं झालेलं की आम्ही सगळ्या मैत्रिणी कुठेतरी रेस्टॉरंटला गेलेलो आणि तिथे एका मैत्रिणीने काहीतरी गमतीतच मला असं काही म्हटलं जे मला अजिबात आवडलं नाही किंवा ज्याचा मला खूप राग आला. माझ्या प्रोफेशनच्या विषयी होतं आणि जे काही असेल ते. आता राग खूप आलेला, पण जर जर तो तिथेच व्यक्त केला गेला असता तर तिथलं एन्व्हायरमेंट जे आम्ही गंमत जम्मत करत होतो ती सगळी बिघडली असती. बरोबर आहे. आणि खर तर दुसऱ्यांचा राग हा बऱ्याच जणांसाठी एंटरटेनमेंटचा पार्ट असतो. ते बघ तिला राग आलाय, बघ तिचा, बघ तिचा चेहरा, बघ त्या दोघींमध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय,
1: गॉसिपिंग सुरू होतं.
0: करेक्ट. मी तिथे काहीच रिॲक्ट नाही केलं, पण त्याच क्षणी माझ्या चेहऱ्यावरून मैत्रिणीला कळलंही असेल की काहीतरी झालेलं आहे. नेक्स्ट डे मी मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की हे बघ, काल जे तू असं सगळ्यांसमोर बोलली ना ते मला नाही आवडलं.
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही बोलल्या नाही, दुसऱ्या दिवशी तिच्याशी शांतपणे?
0: नेक्स्ट डे मी कॉल करून तिला सांगितलं की मला हे आवडलं नाही, नेक्स्ट टाइम हे बोलण्याआधी नक्की विचार करशील. ओके, त्याने मी हर्ट झाले आहे, माझा राग होता पण मी तो ह्या प्रकारे
1: माध्यमातून व्यक्त केला.
0: राग हा पोलाइटली व्यक्त झाला पाहिजे हे माझं मत आहे. हे प्रत्येक ठिकाणीच पॉसिबल होत नाही, पण पेशन्स हा असलाच पाहिजे.
1: खरंय. आणि मला असं वाटतं की त्या रागातून आपण दुसऱ्यावर जेव्हा खूप रागाने व्यक्त होतो तेव्हा आपलंही काहीतरी आतल्या आत हानी होतच असते.
0: करेक्ट.
1: हाही भाग होतच असतो.
0: बरेचदा ज्यावर ज्याच्यावर राग आला आहे त्याला फरक पण पडत नाही, पण आपल्याला असा फरक पडतो की रात्रीची झोप जाते.
1: खरं खरं. म्हणजे एक तो स्वभाव असतो की आपण दुसऱ्याला वाईट बोलून दिलं तरी आपल्याला वाईट वाटत राहतं की अरे हे माझं चुकलं तर नाही.
0: करेक्ट.
1: तर हे पण एक, त्यामुळे तुम्ही छान सांगितलं की माध्यम काय तुमचं व्यक्त होण्याचं, राग व्यक्त करण्याचं.
0: बरोबर.
1: मंडळी, खरं तर यानंतर तुम्हाला जर कशात राग आला तर वरद मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अगदी तो व्यक्त करा. आणि
0: एक अजून इथे ऍड करू इच्छिते मी,
1: अगदी अगदी,
0: की आपले कुठलेही इमोशन्स चॅट वर, व्हॉट्सअप वर किंवा मेसेजेसच्या माध्यमातून व्यक्त करू नये, कारण की त्यात मिसअंडरस्टँडिंग जास्त होतात.
1: खरंय.
0: मग तो राग असो किंवा लोभ.
1: आणि तसं म्हणतात की गैरसमज एकदा झाला की न बोललेले वाक्य ऐकायला यायला लागतं.
0: करेक्ट. मिसअंडरस्टँडिंग इज अ चेन.
1: खरं खरं.
0: ती चेन बनत जाते.
1: न घडलेल्या गोष्टी पण वाटायला लागतात.
0: ज्या पण भावनांची क्लॅरिटी करायची असेल ती संवादानी आणि फेस टू फेस संवादानी साधावी.
1: मला खरं तर तुम्हाला करिअरकडे परत एकदा आणायचं आहे की करिअरच्या प्रगतीसाठी सॉफ्ट स्किल कशा प्रकारे मदत करतं याबद्दल आम्हाला सांगा.
0: सगळ्यात पहिले मी बोलीन जॉब सिक्युरिटी बद्दल. जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतोय ना तेव्हा आपल्याला जॉब सिक्युरिटी हवी असते.
1: खरं.
0: जिथे आपण जॉब करतोय तिथे आपण जर मला सोडायचं आहे तेव्हा मी सोडू शकते, पण मला जर तिथे टिकून राहायचं आहे तर तिथे सॉफ्ट स्किल्स अप्लाय करणे गरजेचं आहे. म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सॉल्विंग. वर्क प्लेसमध्ये प्रॉब्लेम्स, इश्यूज हे येत असतात, त्यांना सॉल्व करण्याची पद्धत, करेक्ट आणि टाइमली डिसिजन्स घेणे, त्याला म्हणतात डिसिजन मेकिंग, ते साऊंड असलं पाहिजे. सॉफ्ट स्किल्सचा पार्ट आहे. मग आहे नेगोसिएशन, म्हणजे कन्व्हिन्स करण्याच्या स्किल्स. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिकेशन

0: हे तुम्हाला लागणारच आहे, पण प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा डिसिजन मेकिंग सुद्धा एक कौशल्य आहे. टीमवर्क, करिअरसाठी टीमवर्क हे खूप महत्वाचं आहे. मी माझं काम चांगलं करते, पण माझ्या टीममध्ये जर कोणी चांगलं करत नसेल काम, किंवा मला कोणी पटत नसेल, आवडत नसेल, पण तरी त्या व्यक्तीबरोबर जमवून ठेवणे, ओके,
1: हे खरंच महत्वाचं आहे.
0: माझा टीम मेंबर, माझे कलीग सपोज माझ्या समोर आले आणि मला असं वाटलं की अरे बापरे, आता हे आले, यांना तर मला आज पाहायचंच नव्हतं, यांना त्यांचा चेहराच पाहायचा नव्हता, यांच्याबरोबर मी कामच करू शकत नाही, अरे बापरे कायच करू मी, हा जर विचार मनात आला, तरी जेव्हा आपण असं रिॲक्ट करतो, अरे वा सर, गुड मॉर्निंग, कशी झाली तुमची ट्रिप, तुम्ही काल ट्रिपला गेला होतात, कसं झालं, अरे वा चला आपल्याला ते काम करायचं आहे, हे ज्याला जमलं त्याचा जॉब सिक्युअर आहे. हे सगळं सॉफ्ट स्किल आहे.
1: म्हणजे अगदी आता तो आला तर ते चेहऱ्यावर दिसायलाच नको, आणि तुमच्या मनातही तसं काही आहे असंही वाटायला नको, अशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. क्या बात आहे. इमोशनल इंटेलिजन्स हा एक छान शब्द तुमच्या सॉफ्ट स्किलमध्ये येतो. तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय, आणि ते विकसित जर करायचं असेल तर ते कसं करायचं, असा एक दुहेरी प्रश्न आम्हाला आहे, तर याला काय सांगाल.
0: अनेक वर्षी इमोशनल इंटेलिजन्स हा कॉन्सेप्टच नव्हता, कारण आपले जे आई वडील किंवा आजी आजोबा या लोकांना कधी कोणाकडे जावं लागलं नाही आपले इमोशन्स हँडल करायला, किंवा कधी कुठल्या मोटिवेशनल स्पीकरला फॉलो करावं लागलं नाही. इमोशनल इंटेलिजन्स हा एक न्यू कॉन्सेप्ट आहे. जेव्हा लोक आपले इमोशन्स मॅनेज करू शकत नाही, तेव्हा वर्क प्लेसवर आणि पर्सनल लेवलवर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, ओके. इमोशनल इंटेलिजन्सची गरज कधी पडते, जेव्हा आपण डील करतोय दुसऱ्या लोकांशी. एकटे आहात तर तुम्हाला तुमचे इमोशन्स मॅनेज करायचे, पण जेव्हा तुम्ही टीममध्ये आहात, तुम्ही लोकांमध्ये बसले आहात, तेव्हा तुम्हाला तुमचे इमोशन्स इंटेलिजंट होऊन मॅनेज करायचे आहेत. सो स्वतःला रेग्युलेट करणे, या विषयावर खूप बोलायचं आहे, मला सांगायचं आहे तुम्ही कसे चुकले आहात, तुमचे विचार किती चुकीचे आहेत, हे डिसिजन्स बिलकुल बरोबर नाही आहेत, पण हे कसं मांडायचंय समोर, ते आहे इमोशनल इंटेलिजन्स. फॉर एक्झाम्पल, सर आपण हा विषय काढलाच आहात, तर याबद्दल जे आपले विचार आहेत, तुमचे विचार आणि माझे विचार थोडे वेगळे आहेत, तर मी माझे विचार समोर ठेवू शकते. हा जो डिसिजन आपण घेतोय ना या बाबतीत, हा जर असा घेतला गेला तर जास्त बेटर होईल. असं जर तुम्ही बोलत असाल ना, याचा अर्थ आहे की तुमचा जो काही अँगर आहे किंवा तुमचा जो चलबिचल आहे मनातली, तुम्ही हँडल करून समोर ठेवत आहात, त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. मॅच्युरिटीनी बोलण्याचा इम्पॅक्ट जास्त होतो.
1: मॅडम छान वेळ झाली आहे, परत एकदा तुमच्या आवडीचं एक गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवून, तर कुठलं गाणं सुचवाल?
0: मला धुरंधर सिनेमातलं गहरा हुआ हे गाणं ऐकवा तुम्ही.
1: मलाही आवडतं हे गाणं, आणि या नवीन पिढीचं हे गाणं आहे, ज्याला काय जेन झी असं म्हणतात,
0: बिलकुल
1: त्या पिढीचं हे गाणं आहे, तर ऐकूयात मित्र हे गाणं गहरा हुआ.

0: खूप जणांना हा प्रश्न असतो की मला नाही नाही म्हणतायत, माझाही आहे म्हणजे ही अडचण असतेच की नाही कसं म्हणायचं, आणि मग हे म्हणण्याच्या न म्हणता येण्याच्या नादामध्ये आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेतो, आपलं मानसिक नुकसान करून घेतो, आपल्या वेळेचं नुकसान करून घेतो. कसं म्हणायचं नाही,
1: करेक्ट, हाऊ टू से नो,
0: हाऊ टू से नो,
1: खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. जसं तुम्ही म्हटलं, आपण बरेचदा स्वतःलाच विसरून जातो, स्वतःच्या प्रायोरिटीज विसरून जातो, आणि आपण कोणीही काहीही मदत मागितली किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण हो म्हणतो, आणि मग आपण विचार करतो की हे तर मला नकोच होतं किंवा हे मला करायचंच नव्हतं. सो आता नाही आपण म्हणू शकत नाही याचा रूट कॉज आहे इनसिक्युरिटी. मला इनसिक्युअर वाटतं, मी माझ्या मैत्रिणीला जर नाही म्हटलं तर ती मैत्री तोडेल, किंवा ती विचार करेल ही अशीच आहे, किंवा ती मला जज करेल. ओके, ही आहे इनसिक्युरिटी. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत नाही. वर्क प्लेसमध्ये नाही म्हणायचं नाही आहे, कारण जर मी नाही म्हटलं तर माझा जॉब गेला तर, किंवा माझ्या बॉसनी माझ्याबद्दल चुकीचा विचार केला तर. आता नाही म्हणणे ना हे खूप कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे माझ्या मते. जनरली स्पीकिंग, जर आपल्याकडून होणाऱ्या गोष्टी असतील सिम्पल गोष्टी, तर त्याला हो म्हणायला हरकत नाही.
0: जे करून मला त्रास होणार नाही किंवा माझं काही नुकसान होणार नाही,
1: बिलकुल त्या करायलाच पाहिजे, वाय नॉट. पण जर मला कोणी 2000 रुपये माग, ओके, मला अगदी 2000 रुपयाची गरज आहे, मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत, पण ह्याच कलीगला किंवा माझ्या मित्राला मी मागच्या वर्षी जेव्हा 2500 रुपये दिले होते ते परत मिळालेच नाहीये, पण आता मी याला परत कसे देऊ? ओके, नाही म्हणता येणार नाही, माझा फारच जवळचा मित्र आहे, माझ्या फारच जवळची मैत्रीण आहे. अशा ठिकाणी आपल्याला स्वतःचा स्टँड घेता यायला हवा, त्याला मॅच्युरिटी म्हणतात. इथे इनसिक्युअर वाटण्याची गरजच नाही. तो मित्र, तो रिलेटिव्ह जर तुमचा खरा मित्र असेल तर तो तुम्ही नाही म्हटल्यावर सुद्धा खरा मित्रच राहणार आहे,
0: टिकून राहील असतो.
1: जर तुम्ही पैशासाठी नाही म्हटल्यावर तो मैत्री तोडत असेल तर यू डोंट डिझर्व हिम. मग आता नाही कसं म्हणायचं? अरे काय रे, तुला मागच्या वर्षी पैसे दिले होते मी, मला आत्ता आठवलं, तुम्हाला परतच नाही केलेस, काय कमाल रे तुझी, बरं जाऊ दे, ते जाऊ दे आता, ठीक आहे, ह्या वेळेस मला देता येणार नाही, माझे थोडे पर्सनल इश्यूज चालले आहेत, थोडे फायनान्शियल क्रंच आहे. आय नो तू 2000च मागतोय, पण नाही पॉसिबल होणार रे, आय एम सो सॉरी,
0: असं म्हणता आलं पाहिजे.
1: येस, इनसिक्युरिटी सोडा. ॲरोगंटली बोलायचं नाही आहे, पोलाइटली नाही म्हणायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी हे काम आहे सर, अजून एक काम देताय, मी प्रयत्न करेन, माझ्याच्यानी झालं तर मी करेन, पण गॅरंटी नाही आहे सर, हे म्हणता आलं पाहिजे.
0: म्हणजे शुगर कोटेड रिजेक्शन.
1: करेक्ट, ॲब्सोल्युटली. सो थोडक्यात कारण सांगून आणि सेन्सिबल कारण सांगून नाही म्हणता हे आलंच पाहिजे.
0: वरद मॅडम, ग्रूमिंग हा आपण शब्द आता या जेन झी फार आपण यांच्याकडून आपल्याला तो ऐकायला मिळतो, तर ग्रूमिंग म्हणजे नेमकं याचा अर्थ काय, आणि लागलीच अगदी आम्हाला त्याचं महत्व पण सांगता.
1: ग्रूमिंग म्हणजे इन शॉर्ट नीट नेटक राहणे, सिर से पाव तक असं म्हणतो आम्ही त्याला, फ्रॉम हेड टू टो.
0: अच्छा,
1: जे आपली हेअरस्टाईल किंवा आपण कुठलं फुटवेअर

0: काय घातलं आहे, हे सगळं ग्रूमिंगचं पार्ट आहे.
1: बरोबर.
0: आता आपण जेनझीजची गोष्ट करतो आहे, पण खरं तर याचं महत्त्व मिलेनियल्स काय किंवा आधीची जनरेशन काय, ह्या सगळ्यांना याचं महत्त्व आहे. आणि ग्रूमिंग ही खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते, आपण इंडियात राहतो, आपण भारतात राहतो, भारताचा क्लायमेट जनरली स्पीकिंग थोडा गरम, ह्युमिड, हॉट असाच आहे. मग बेसिक सेन्स काय म्हणतो ग्रूमिंगचा, की तुम्ही रोज आंघोळ केल्याच गेली पाहिजे, तुम्ही दिवसातून दोनदा ब्रश हे केल्याच गेलं पाहिजे. आता ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत. श्रोत्यांना वाटेल आपण हे सगळं काय बोलतो आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बॉडी ओडर जी फारच इझिली आपण घालवू शकतो, दोनदा आंघोळ करून किंवा डिओड्रंट वापरून किंवा साधी पावडर वापरून, ते केल्याच गेलं पाहिजे. मेन आणि विमेन, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळ्या ग्रूमिंग टिप्स असतात. स्त्रियांसाठी नीटनेटकं राहणं, समारंभ काय आहे त्यानुसार कपडे वेअर करणं.
1: पण मला असं वाटतं स्त्रियांना हे फार सांगण्याची गरज नाही पडत, ते प्रेझेंटेबलच असतात. काय
0: फारच चांगलं जर तुम्हाला असं वाटतंय तर.
1: असतात असतात, म्हणजे आपण म्हणतो की त्यांना ज्या पद्धतीने सजने धजने के लिए वक्त लेते
0: हैं,
1: असं म्हणतोच ना आपण.
0: पण इथे मी हे ऍड करू इच्छिते, सजने धजने की जरूरत है बिलकुल, स्त्रिया आहेत केलंच पाहिजे. पण मग ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही जर मोठे झुमके घालून गेलात किंवा तुम्ही अगदी तुम्ही तोरड्या जर घातल्यात, पायल ज्याला आपण म्हणतो, आणि त्या वाजतायत ऑफिसमध्ये, तुम्ही बांगड्या घातल्यात, तर हे ऑफिससाठी हे सगळं नाही आहे ना. एक्झिक्युटिव्ह प्रेझेन्स म्हणतात ग्रूमिंगला जेव्हा आपण वर्क प्लेस बद्दल बोलतो. सो कामाच्या ठिकाणी फॉर्मल वेअर हे गरजेचं आहे.
1: पण हा फरक करता आला पाहिजे.
0: हा फरक करता आला पाहिजे.
1: लग्नाला जायचंय की मला ऑफिसला जायचंय.
0: करेक्ट. आणि जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर दाढी करणे वेळेवर, प्रॉपर केस कापणे, किंवा जी कुठली तुम्ही चष्म्याची फ्रेम वापरता आहात ती तुमच्या चेहऱ्यावर सूट होणे, तुम्ही शर्ट कुठले वापरत आहात, पॅन्ट तुमची फॉर्मल आहे का, तुम्ही शूज घातले आहेत का. सो ह्या सगळ्या गोष्टी ग्रूमिंग मध्ये येतात.
1: म्हणजे खरं तर हा प्रश्न जो होता आमच्या महिला वर्गाने खास करून ऐकला असेल, आणि त्यामुळे ग्रूमिंग या शब्दाचा अर्थ आपण जे काही छान राहतो त्याला ग्रूमिंग म्हणतात हेही कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल. परत एकदा थोडस म्हणजे मुलाखतीला सामोरं जाताना आपण कोणती तयारी केली पाहिजे यासाठी काय टिप्स.
0: इंटरव्ह्यूसाठी मला असं वाटतं प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. जर मला माहितीये माझा उद्या इंटरव्ह्यू आहे तर 2-3 दिवसापूर्वीपासून तयारी करायची आपल्याला. सगळ्यात पहिली तयारी म्हणजे काय, तर कुठल्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात आहात त्याची माहिती करून घेणे.
1: अच्छा.
0: कंपनीचे सीईओ कोण आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर कोण आहेत, किंवा ही कंपनी कधी सुरू झाली, या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता प्रिपरेशन मी का सांगते, कारण परत कॉन्फिडन्स, जेव्हा आपण प्रिपेअर्ड किंवा तयारी झालेली असते तेव्हा आपला आत्मविश्वास अत्युच्च लेवलवर असतो. दुसरी गोष्ट ग्रूमिंग, तुम्ही कुठले कपडे घालून जात आहात इंटरव्ह्यूला. जनरली स्पीकिंग पुरुषांनी व्हाईट किंवा फिक्कट कलरचा शर्ट घालावा, डार्क कलरची ट्राउझर घालावी, शूज घालावं. स्त्रियांनी वेस्टर्न फॉर्मल घातलं किंवा सारी घातली किंवा सलवार सूट घातला तरी चालेल, पण तो फॉर्मल दिसणारा असावा, थोडा मेकअप असावा, फिक्कट रंगाची लिपस्टिक आणि थोडं काजळ असावं,
1: आणि तो अगदी लाईट,
0: अगदी लाईट असावा. केस बरोबर बांधले गेले पाहिजे, चांगले बांधलेले असावेत. प्रश्नांची तयारी, कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा, याची तयारी असावी. आता ह्यात तुम्ही काय काय इन्क्लूड करावं, तुमचं एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक्स, तुम्ही काय शिकला आहात, तुमच्याकडे कुठल्या टेक्निकल स्किल्स आहेत, अदर स्किल्स म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, जसं तुम्ही खूप चांगले डिसिजन वेळेवर घेता किंवा तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे.
1: किंवा तुमच्या हॉबीज काय.
0: हॉबीज पेक्षा मी तुम्हाला सांगेन, ह्याला हॉबीज ना प्रोफेशनल लेवलवर आपण इंटरेस्ट म्हणतो. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट सांगा. बरं, तुम्ही जर इंटरेस्ट सांगितला आय लाईक टू प्ले ऑन मोबाईल फोन, मला मोबाईलवर गेम खेळणे आवडतं, मला डान्स करायला आवडतं,
1: त्याचा त्या कंपनीला काहीच उपयोग.
0: एक्झॅक्टली. मग इंटरेस्ट आपल्याला असे सांगायचे आहेत ज्यावरून तुमचं व्यक्तिमत्व त्यांना कळत आहे. मला क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडतं, किंवा मला सिंगिंग मध्ये इंटरेस्ट आहे, मी बुक्स वाचतो, किंवा मी ट्रेकिंगला जातो, मला स्वतःच्या हेल्थ वर लक्ष ठेवायला किंवा एक्सरसाइज करायला आवडतं, अशा गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर तुमचं व्यक्तिमत्व त्यातून कळतं. सो ही इंटरव्ह्यूची तयारी झाली. आणि शेवटी सगळ्यात कामी जे येणार आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आहे. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं कम्युनिकेशन तुमच्या कामी येणार आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात मोठी गोष्ट ज्याची तयारी तुम्हाला करायची आहे

0: ते म्हणजे हँडलिंग प्रेशर. प्रेशर सिच्युएशनमध्ये काम करता हे आलंच पाहिजे.
1: वरद मॅडम, परत एकदा तुमच्या आवडीचं एक छान गाणं ऐकूया. कुठलं गाणं सांगाल?
0: तुझ्या सोबतीचे ऋतू,
1: नवीन चित्रपट आहे
0: सुबोध
1: सुबोध
0: भावेचा
1: भावे
0: चित्रपट
1: यांचा, आणि
0: आहे,
1: फार
0: फार
1: सुंदर गाणं होतं.
0: सुंदर
1: फुलराणी
0: चित्रपट
1: असं
0: आहे
1: त्या सिनेमाचं नाव होतं.
0: अगदी. हो.
1: तर मित्र, ऐकूया तुझ्या सोबतीचे ऋतू.

0: मला जाता जाता वरद मॅडम तुमच्याकडून अगदी दोन छोट्याशा प्रश्नांची उत्तरं अशी हवी आहेत. ऍप्रिसिएशन असं नेहमी म्हटलं जातं की मी खूप करतो पण मला काही ऍप्रिसिएशनच नाही, मला कोणी म्हणतच नाही की तू काही चांगलं केलेलं आहे. काय असतं ऍप्रिसिएशन? ऍप्रिसिएशन म्हणजे
1: ऍप्रिसिएशन इन शॉर्ट वर्ड्स म्हणजे कौतुक करणे.
0: आणि जे कोणालाही आवडतं,
1: कोणालाही कुठल्याही वयात,
0: खरंच आहे,
1: लहान मूल असो किंवा 70+ वृद्ध,
0: चांगल्या कामाबद्दल, चांगलं दिसण्याबद्दल, कुठल्याही.
1: आणि माझ्या मते ते व्हायलाच हवं. पण मला असं वाटतं की आपण खूप कंजूसी करतो ऍप्रिशिएट करण्यात. बरेचदा मनातल्या मनात वाटतं की आपल्या कलीगला हे म्हणावं, अरे यार तू किती चांगलं बोलतोस, तू किती चांगलं प्रेझेंटेशन देतोस, तुझे रिपोर्ट्स किती चांगले असतात, किंवा तू असं काय करतो की तुझे कामं असे चांगले होतात. पण आपला इगो म्हणा किंवा काहीतरी मध्ये येतं जिथे आपल्याला असं वाटतं की याला जर मी चांगलं बोललो तर हे चने के झाड पे चढ जायगा, किंवा याला चांगलं म्हटलं तर मी कुठेतरी कमी आहे.
0: इसको बड़ा कह दिया तो मैं छोटा हूं.
1: एक्झॅक्टली. सो ऍप्रिसिएशन ही अशी गोष्ट आहे ना ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक पण म्हणू शकतो. आणि हे जीवनात सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे उत्स्फूर्त ऍप्रिशिएट करा. जे आवडलंय ते बोला ना,
0: आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा ना.
1: काय हरकत नाही,
0: म्हणजे पैसे खर्च होत नाहीत त्याने.
1: बिलकुल. एखाद्या बॉसनी आपल्या एम्प्लॉईला ऍप्रिशिएट केलं पाहिजे, एका सासूनी आपल्या सुनेला ऍप्रिशिएट केलं पाहिजे, पालकांनी मुलांना ऍप्रिशिएट केलं पाहिजे. त्यातून जे इमोशनल बूस्ट मिळतं ना, त्यातून जो कॉन्फिडन्स मिळतो, आणि मी हे पण म्हणेन की त्यांनी रिलेशन्स स्ट्रेंथन होतात, म्हणजे नाते स्ट्रॉंग होतात.
0: आणि त्या व्यक्तीबद्दल एखादी तुमच्या मनामध्ये अडी असेल तर ती पण निघून जायचं काम होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: हा एक परत तुमच्या व्यक्तिमत्वातला हा एक बदल फार छान होतो.
1: छोट्या छोट्या गोष्टींचा ऍप्रिशिएट.
0: अगदी जाता जाता मला वरद मॅडम सॉफ्ट स्किल या विषयाकडे तरुणांनी कसं बघावं, जेनझी ज्याचा आपण उल्लेख करतो आहोत,
1: करेक्ट,
0: तर कसं बघावं तरुणांनी या विषयाकडे, काय टिप्स देत आहेत?

0: सो आपण जसं मी आधीच सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट सॉफ्ट स्किल्स बेटर करण्यात जी आहे ती आहे सेल्फ लव. तरुणांनी सेल्फ लव किंवा स्वतःवर प्रेम करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पेशन्स ठेवणे आणि लिसनिंग स्किल्स म्हणजे समोरच्याचं ऐकून घेणे. नेक्स्ट आहे अकाउंटेबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे, काही चुकलं आहे तरी त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी घेणे. नेक्स्ट आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे दुसऱ्यांशी संवाद साधून, एम्पथी म्हणजे दुसऱ्यांना समजून घेऊन पुढे चालणे, एकत्रितपणे काम करणे, टीमवर्क आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. ह्या टिप्स मी देऊ इच्छिते. या सगळ्या गोष्टी जर आपण हळूहळू स्वतःत इनकॉर्पोरेट केल्यात तर आपण यशाच्या दूर नाही.
1: नाही, आणि मला असं वाटतं की फक्त तरुणांनीच कशाला, तुम्ही ज्या आता टिप्स दिल्या त्या
0: ऍब्सोल्युटली
1: सगळ्या वयोगटातल्या लोकांकरता. तुम्ही स्त्री असा,
0: ऍब्सोल्युटली
1: तुम्ही पुरुष असा,
0: येस,
1: तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, तर या टिप्स खरोखर मनापासून ज्या वरद मॅडमने दिल्या त्या जर तुम्ही घेतल्या तर मग व्यक्तिमत्व विकास कशाला म्हणतात हे तुमचंच तुम्ही एकदा आरशात बघून घ्या की आपण काय होतो आणि आता काय दिसतो आहोत. तर वरद मॅडम तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान माहिती एका वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा केली आणि नवीन विषय लोकांसमोर त्याचा उलगडा झालेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमरावती आकाशवाणी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
2: श्रोत्यो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी, तांत्रिक सहाय्य सुनील डफडे आणि गजानन भुसकुडे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोत्यो, आताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर, अमरावती आकाशवाणी केंद्र.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता आणि लोकप्रिय असलेला मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा. रसिकांच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रुतीवाच्या गीतगंगा कार्यक्रमात हे सुरुवातीचं गीत ऐका, घरची राणी या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे. जगदीश खेबुडकर यांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रुतिवादाचा आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीताची साथ दिली होती वसंत पवार यांनी आणि चित्रपट होता गाठ पडली ठका ठका. श्रुतिओ आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताने सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात घरकुल या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, सुरेश भट यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे सी रामचंद्र यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत गळ्याची शपथ या चित्रपटातलं आहे. लता मंगेशकर आणि राजा बढे यांचा युगल सूर आहे. दत्ता कोरगावकर यांचं संगीत आहे.

श्रोते हो आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि चित्रपट होता घर गंगेच्या काठी. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताने सजलेल्या आपल्या आवडत्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका गंगेत घोडं न्हालं या चित्रपटातलं गीत. पुन्हा एकदा स्वर आशा भोसले यांचा आहे. ग दि माडगुळकरांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे.

श्रुतीव आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात गरिबा घरची लेख या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचं स्वर आहे, ग दि माडगूळकर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा आपला आवडता मराठी चित्रपट गीताने सजलेला गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार.
1: गीतगंगा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गीत गुंजन.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय चित्रपट संगीताच्या विशाल विस्तीर्ण आकाशात अनेक तारे चमकलेत, अनेक स्वरांनी आपल्या काळावर अधिराज्य गाजवलं. त्यात काही आवाज असे होते की ज्यांना केवळ एका काळात, एका पिढीत किंवा एका संगीत प्रकारात बांधून ठेवता येत नाही. असा एक स्वर म्हणजे आशा भोसले. खट्याळ, चंचल, नाजूक, मादक, गंभीर, शास्त्रीय, आधुनिक, पाश्चात्य, एका आवाजात इतके रंग, इतक्या छटा कशा काय उमटू शकतात असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आशाताईंचा सांगीतिक प्रवास. श्रोते हो, आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली झाला. संगीताची परंपरा लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आशाताईंना संगीताचे संस्कार लहानपणापासूनच लाभलेत. अत्यंत कमी वयात त्यांनी गायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. नंतर पुढच्या अनेक दशकात भारतीय चित्रपट संगीत बदलत गेलं. ग्रामोफोनच्या तबकड्यांचा काळ गेला, रेडिओचा सुवर्ण काळ आला, कॅसेट्स आल्या, सीडी आल्या आणि नंतर डिजिटल संगीताचं युग सुरू झालं. श्रोते हो, या प्रत्येक बदलत्या काळात आशाताईंचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत राहिला. अनेक पिढ्यातल्या संगीतकारांबरोबर काम करूनही प्रत्येक संगीतकाराच्या शैलीत स्वतःला सामावून घेण्याची विलक्षण क्षमता आशाताईंमध्ये होती. आजच्या स्मृतिगंध कार्यक्रमात आपण आशा भोसले यांच्या कारकिर्दीतल्या विविध दशकांचा आणि विविध संगीत प्रकारांचा सांगीतिक प्रवास करणार आहोत. चला तर मग सुरांच्या या अविस्मरणीय प्रवासाला आता सुरुवात करूयात. ऐकूयात अंगूर या चित्रपटातले गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, गुलजार यांची शब्दरचना आहे आणि आर डी बर्मन यांचं संगीत आहे. श्रुतीवर 1982 सालचा अंगूर हा हिंदी चित्रपट गुलजार यांच्या संवेदनशील आणि बुद्धिमान दिग्दर्शनामुळे विशेष लक्षात राहिला. गैरसमज, विनोद आणि मानवी स्वभावातली विसंगती यांचा सुंदर मेळ या चित्रपटात आपल्याला दिसतो. या चित्रपटाचं संगीत आरडींनी अर्थात पंचमदांनी केलंय. श्रोते हो, पंचमदा एखादी अनपेक्षित धून तयार करायचेत आणि आशाताई त्या धुनेमध्ये एखादा नवा भाव शोधून लगेच सहज काढायच्या. या गाण्यात आशा

ताईंचा आवाज सहज आणि संवादात्मक आहे. जणू एखादी आठवण हळूच ओठांवर येते आणि सुंदर गीत बनते. ऐकूयात अंगूर चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, आता आपण जाणार आहोत 1970 दशकातल्या तरुणाईच्या उत्साहानं भरलेल्या संगीत विश्वात आणि भेटणार आहोत दोन मुक्त, उत्स्फूर्त आणि विलक्षण कलाकारांना, आशा भोसले आणि किशोर कुमार यांना. 1970 दशक हे हिंदी चित्रपट संगीतातल्या बदलांचं दशक होतं. नवीन ताल, पाश्चात्य वाद्यांचा वाढता वापर आणि तरुणाईच्या भावविश्वाला थेट स्पर्श करणाऱ्या धून. आता ऐकूयात जवानी दिवानी या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार आणि अशोक भोसले यांचं युगल स्वर आहे, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि आर डी बर्मन यांचं संगीत आहे. श्रोत्योहो, 1972 सालच्या जवानी दिवाने चित्रपटातलं हे गीत प्रेमाच्या सुरुवातीच्या अवस्थेतलं एक सुंदर गीत आहे. थोडा रुजवा, थोडी लाज, थोडा हट्ट आणि त्यामागे दडलेली प्रेमाची ओढ, किशोर कुमार यांच्या आवाजातला उत्साह आणि आशाताईंच्या आवाजातली खट्याळता, यामुळे हे गीत एक जिवंत संवाद बनतं. ऐकूयात या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, 1950 आणि 60 दशकात हिंदी चित्रपट संगीतात ओ पी नय्यर यांची स्वतःची एक स्वतंत्र शैली होती. ओ पी नय्यर यांनी आशाताईंच्या आवाजातली चपळता लयकारी अत्यंत प्रभावीपणे वापरली. 1958 सालाच्या सोने की चिडिया या चित्रपटातलं हे गीत दोन प्रेमळ मनांमधल्या खोडकर संवादासारखं आहे. एका बाजूला तलत महमूद यांचा मखमली आणि सौम्य आवाज, दुसऱ्या बाजूला आशाताईंची चपळ खट्याळ स्वरशैली. या दोन विरुद्ध स्वभावाच्या आवाजांचा सुंदर मिलाफ या गीतात आपल्याला ऐकायला मिळतो. ऐकूयात सोने की चिडिया या चित्रपटातलं गीत. आशो भोसले आणि तलत महमूद यांचा युगल स्वर आहे. साहिर लुधियानवी यांची ही गीत रचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे ओ पी नय्यर यांनी.

श्रोतेहो, आशाताईंच्या आवाजात आपण अनेकदा उत्साह आणि खड्याळ मिश्किलता अनुभवतो, पण सोबत त्यांच्या गायकीत एक अतिशय कोमल आणि अंतर्मुख करणारी बाजूही आहे. ती बाजू सचिन देव बर्मन यांच्या संगीतात विशेष खुलून आली आहे. 1958 सालच्या लाजवंती चित्रपटातलं हे गीत मनाला उभारी देणार आहे. का मेरे मन गा या साध्या शब्दांमध्ये एक मोठा जीवन संदेश दडलेला आहे. जीवनात संकट असतील, दुःख असेल, पण अशाही परिस्थितीत मनानं आशादायी होऊन गात राहिलं पाहिजे. ऐकूयात लाजवंती या चित्रपटातलं गीत. आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे एस टी बर्मन यांनी.

श्रोतेहो, आता पुन्हा एकदा आशाताईंच्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या एका बिनधास्त गीताकडे आपण जाऊयात. 1980 सालच्या खूबसूरत या चित्रपटात कडे आपण वळूयात. खूबसूरत हा चित्रपट म्हणजे आनंदी आणि मोकळं जगण्याचा उत्सवच जणू. ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपटामध्ये मानवी नात्यांचा साधेपणा, जीवनातल्या छोट्या आनंदाचं महत्त्व नेहमीच दिसतं. या चित्रपटात एक शिस्तबद्ध घर आणि त्या घरात येणारी उत्साही, मोकळी, आनंदी व्यक्ती जी घरातलं वातावरणच बदलून टाकते. कधी कधी नियमांच्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे, हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे आणि मनाप्रमाणे जगलं पाहिजे. आशाताईंचा हसरा आणि उत्साही आवाज या भावनेला पूर्ण न्याय देतो. आता ऐकूयात खूबसूरत या चित्रपटातलं हे खूबसूरतचं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, गुलजार यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय आर डी बर्मन यांनी. ऐकूयात हे छानसं गीत.

लक्षात हो, अशा त्यांच्या बहुपिढी प्रतिभेचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे बालगीतांमधला त्यांचा निरागसपणा. गाणं गाताना आवाजानं वय बदलण्याची कला फार थोड्या गायकांकडे असते. या गीतात आशाताईंच्या आवाजातला तो बालसुलभ गोडवा विशेष जाणवतो. 1961 सालच्या घराना चित्रपटातलं हे गीत आजही अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करतं. आजी, नातवंड, थोडासा रुसवा आणि त्यामागचं अपार प्रेम. आता ऐकूयात घराना या चित्रपटातलं हे पुढचं गीत. आशा भोसले आणि कमल बारोट यांचा संमिश्र स्वर आहे. शकील बदायुनी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय रवी यांनी. ऐकूयात हे छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. रसिक हो, आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या. आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती. श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते

4 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.

महाराष्ट्र देव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. आणि आजच्या स्मृतिगंधाच्या आपल्या कलाकार आहेत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले. श्रुतीहो 1981 सालचा उमराव जान चित्रपट आणि त्यातलं संगीत भारतीय चित्रपट संगीताचा अभिजात वारसा आहे. या चित्रपटातली गाणी संगीतबद्ध करताना संगीतकार खय्याम यांनी अतिशय संयमित शास्त्रीयतेचा स्पर्श असलेली आणि उर्दू गझलेच्या परंपरेला साजेशी संगीत भाषा वापरली. आशाताईंच्या नेहमीच्या चंचल आणि अवखळ चपळ आवाजापेक्षा वेगळा रंग या चित्रपटातल्या गीतात अप्रतिमरित्या स्वीकारला गेलेला आहे. त्यांच्या आवाजातली नजाकत, शब्दांवरचं नियंत्रण, प्रत्येक ओळीतून प्रकट होणारा भाव या गीताला विलक्षण उंची मिळवून देतो. आता ऐकूयात उमराव जान या चित्रपटातलं हे छानसं गीत. स्वर आशा भोसले यांचं आहे, शहरयार यांची ही गीतरचना आहे आणि खय्याम यांचं संगीत आहे.

श्रुती हो कारवा चित्रपटातल्या पिया तू अब तो आजा या गीतात पंचमतांनी पाश्चात्य संगीत नाट्यमयता आणि भारतीय गायकीचा विलक्षण मिलाफ घडवून आणला. आशाताईंच्या आवाजातली ऊर्जा आणि अभिनयात्मक गायकी या गीतात विशेष महत्वाची आहे. श्रुती हो हेलांच्या नृत्यानं या गीताला दृश्यात्मक लोकप्रियता मिळाली खरी, पण त्या दृश्याला आत्मा दिला तो आशाताईंच्या दमदार आवाजानं आणि पंचमदांच्या मोनिका ओ माय डार्लिंग या अविस्मरणीय हाकेनं. ऐकूयात कारवा या चित्रपटातलं हे छानसं गीत. आशा भोसले आणि आर डी बर्मन यांचा स्वर आहे, मशरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोतेहो मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांची जोडी जेव्हा एकत्र आली तेव्हा प्रत्येक गीताला वेगळीच उंची मिळाली. द बर्निंग ट्रेन हा थरारपट असला तरी त्यातल्या संगीतामध्ये मानवी भावनांचं विविध रंग समाविष्ट केलेले आहेत. जीवनाच्या प्रवासाचा विचार आहे. जीवन म्हणजे क्षणभराचा प्रवास, थोडीशी साथ, काही आठवणी आणि काही नाती. संगीतातला ताल आणि शब्दांमधलं तत्वज्ञान यांचा सुंदर संगम या गीतात जाणवतो. आता ऐकूयात द बर्निंग ट्रेन या चित्रपटातलं गीत. मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केले आहे आर डी बर्मन यांनी.

श्रुती 1980च्या दशकात भारतीय चित्रपट संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव वाढत होता. ब्रास सेक्शन, ड्रम्स, गिटार, इलेक्ट्रॉनिक ध्वनी यांनी नवीन संगीताची भाषा तयार होत होती. पण या नव्या संगीत भाषेतही आशाताईंचा आवाज पूर्ण आत्मविश्वासानं मिसळला. शान चित्रपटातलं हे गीत त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ऐकूयात शान या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोत्यो, दशक बदलली पण आशाताईंच्या स्वरांचा प्रवास थांबला नाही. खरा कलाकार काळाबरोबर बदलतो पण आपली ओळख तो कधीच गमवत नाही. दिल तो पागल है या चित्रपटातलं हे गीत तरुणाईच्या उत्साहानं भरलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे आशाताईंच्या आवाजात त्या काळातल्या तरुण गायकांइतकाच ताजेपणा जाणवतो. हेच त्यांच्या रियाजाचं आणि स्वरांवरच्या नियंत्रणाचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा आवाज केवळ वयानुसार बदलत गेला नाही तर प्रत्येक काळाच्या संगीताशी संवाद साधत गेला. ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातलं हे छानसं गीत आशा भोसले यांच्या स्वरात आणि सोबत सहकाऱ्यांचं स्वर आहे. आनंद बक्षी यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय उत्तम सिंग यांनी.

श्रोते हो 1999 सालच्या तक्षक चित्रपटात आशाताईंनी संगीतकार ए आर रहमान यांच्या आधुनिक संगीत विश्वात प्रवेश केला. रहमान यांची संगीत भाषा वेगळी होती. ध्वनींचा अनेक स्तर, इलेक्ट्रॉनिक संगीत, भारतीय शास्त्रीय संगीताचा आधार आणि सोबतच आधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजासोबत आशाताईंच्या स्वरातली विलक्षण तयारी आणि ताकद या गीतात जाणवते. ऐकूयात तक्षक या चित्रपटातलं हे गीत. आशा भोसले, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. तेजपाल कौर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने

श्रोतेहो, आजच्या स्मृतिगंधा कार्यक्रमात आपण एका आवाजाचे अनेक रंग अनुभवले. ओपी नय्यर यांच्या संगीतात गायलेला खट्याळपणा, सचिन देव बर्मन यांच्या संगीतातला भावपूर्ण साधेपणा, खय्याम यांच्या गझलेतली नजाकत, राहुल देव बर्मन यांच्या संगीतातली प्रयोगशीलता, उत्तम सिंग यांच्या संगीतातला तरुणाईचा उत्साह आणि ए आर रहमान यांच्या आधुनिक संगीताशी साधलेला मनमोकळा संवाद, हीच तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासाची खरी ताकद आहे. खरं संगीत काळावर अवलंबून नसतं, ते थेट माणसाच्या मनाशी संवाद साधतं आणि आशा भोसले यांचा स्वर हा असाच मनात उतरलेला, आठवणींमध्ये जपलेला आणि पिढ्यानपिढ्या गुंजत राहणारा स्वर आहे. आशा भोसले यांच्या आजच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना आकाशवाणी अमरावतीतर्फे आणि आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे विनम्र अभिवादन.

0: மற்ற நன்றி.
1: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळ.

0: रसिकाया गीता सोबतच 18 गीत गुंजन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमातून आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, सण उत्सव उत्साहाने साजरे करा, पण सामाजिक भान जपून आणि हो आपल्या प्रियजनांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत, मित्रांसमवेत ऐकत राहा आपली आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. माध्यान्हचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही

श्रोत्या, आशा भोसले यांचा संगीतातला प्रवास हा भारतीय सिनेमातला एक ऐतिहासिक स्वर्ण काळ मानला जातो. 1940 च्या दशकात बालकलाकार म्हणून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर अनेक दशक हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आर डी बर्मन, एस डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्यासारख्या महान संगीतकारांबरोबरच त्यांनी हिंदी, मराठी आणि तसंच इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली. कजरा मोहब्बत वाला, दम मारो दम, ये मेरा दिल, चुरा लिया है तुमने, तसंच मराठीतली असंख्य गाणी, तसंच त्यांनी भजन, गझल, लोकगीत आणि आधुनिक गाणी गाऊनही नवीन श्रोत्यांना सुद्धा, अगदी तरुण पिढीतल्या मंडळींमध्ये सुद्धा स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड्स या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.

श्रोते हो, आता आपण ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दीपक केसावलेकर आणि दिनेश अडावतकर. ऐकूया तर कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: शर्वरी, अगं शर्वरी,
1: हा काय रे दादा?
0: इकडे इकडे ये जरा, या कपाटामध्ये एवढी एवढी पुस्तकं ही कोणी कोंबून ठेवली आहेत ग?
1: कोणी म्हणजे तोच. आणि आता घरी आल्या आल्या सुरुवात करू नको सा.
0: मी कोंबून ठेवली आहेत हे कधी केलं मी?
1: पुस्तक विकत घेताना तू फार शिस्तीत असतोस. हे पुस्तक मला नक्की वाचायचं आहे, हे फार महत्वाचं आहे, हे तर प्रत्येकानं वाचायला हवं. आणि मग पुस्तक घरी आलं की त्याची जागा कपाटात.
0: अच्छा, म्हणजे मी पुस्तक वाचत नाही असं तुला म्हणायचंय?
1: नाही नाही नाही, वाचतोस, पण तुझ्या वाचायच्या पुस्तकांची संख्या आणि वाचलेल्या पुस्तकांची संख्या या जमीन आसमानाचं अंतर आहे.
0: आणि ते अंतर कमी करण्यासाठीच आज मी कपाट उघडले.
1: सुखदा असती तर तिने आतापर्यंत सगळी पुस्तकं लावून घेतली असती.
0: सुखदा असती तर अजून तिच्या भावाकडे जाय ना, ती सहलीवरून आली आणि रक्षाबंधनासाठी जी भावाकडे गेली आहे ती तिथेच रेंगाळती अजून.
1: अरे राहू दे ना तिला तिथे, किती दिवसांनी सग

0: काही भावंड एकत्र आली असतील नाही का रे?
1: खरे खरे, म्हणजे मी सुद्धा तिला तेच म्हणालो आणि म्हणालो, पण मला ना आता घर चांगलंच खायला उठलंय बघ, पण येऊ दे तिला आरामात.
0: आणि तुझ्याकडे ही पुस्तकं आहेतच की सोबतीला?
1: हे मात्र खरंय. अरे कोण असेल? सुखदा असेल का?
0: मोहित असेल, कारण तो येतो असं म्हणाला होता.
1: अच्छा.
2: नमस्कार नमस्कार साहित्यिक मंडळी.
1: काय साहित्यिक?
2: हा, अरे दाराबाहेरून दिसत होत, आत पुस्तकांचा ढीग आहे.
0: पुस्तकांचा ढीग नाही बरं का मोहित, दादाची अपूर्ण वाचन यात्रा आहे.
2: म्हणजे आज घरामध्ये पुस्तकांची पंचायत बसली आहे म्हणायचं.
1: तू आलाच आहेस तर बस. एक सांग, तू पुस्तक वाचतोस का?
2: वाचतो.
0: किती?
2: बघ शर्वरी, लोकांना त्यांचं वय, त्यांचा पगार आणि त्यांनी वाचलेली पुस्तक असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचं नसतं.
1: अच्छा अच्छा, म्हणजे नक्की कमी वाचतोस.
2: नाही म्हणजे तुला सांगू का रोहित, माझं वाचन असं निवडक आहे.
0: हा शब्द ना फार सोयीचा आहे. निवडक म्हणजे प्रत्यक्षात किती?
2: अरे बघ, महिन्याला दोन.
1: अरे वा, महिन्याला दोन? किती छान.
2: पण त्यातली एक पूर्ण आणि दुसरी अर्ध.
0: म्हणजे वर्षाला 18 पुस्तकं.
2: बघ शर्वरी, गणितात तू पूर्वीही माझ्यापेक्षा चांगलीच होतीस आणि आजही हे बदललं नाहीये. मान्य मान्य.
1: खरं सांगू का, मला एक असं जाणवतंय की आपण सगळेच पुस्तकांपासून थोडे दूर गेलेले आहोत.
0: पुस्तकांपासूनच नाही, वाचनापासून.
2: हे कारण माहितीये का तुम्हाला? मोबाईल मुळे.
0: मोबाईल एक कारण आहे, पण सगळा दोष मोबाईलचा नाही. आपण स्वतःच आपली वाचनाची सवय बदलली आहे.
1: हो ना, म्हणजे पूर्वी कसं पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण त्या पुस्तकाच्या जगात अगदी कसं हरवून जायचो.
2: आणि आता जरा 5 मिनिटं गेली की फोन तपासतो.
0: एक परिच्छेद वाचतो, मग एक मेसेज वाचतो, मग नोटिफिकेशन, मग दुसरं काहीतरी. शेवटी पुस्तक उघडलेलं असतं आणि आपलं मन कुठे कुठे फिरून आलेलं असतं.
1: हे पण या आठवड्यामध्ये बरं का, वाचन आणि लेखन या दोन्हीची आठवण करून देणारे दोन सुंदर असे दिवस आहेत.
2: आता हे दोन सुंदर दिवस कोणते?
1: अरे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, जो तुम्हाला वाचायला शिकायची आठवण करून देतो.
0: आणि पुस्तक वाचण्यासाठी ही एक दिवस असतो ना.
2: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस, म्हणजे दिवसाला एक पुस्तक वाचण्याची आठवण करून देणारा हा राष्ट्रीय दिवस.
1: एक म्हणजे एक तरी.
2: एक तरी, बरोबर.
1: अक्षर ओळखण्यापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकाच्या पानापर्यंत यावा अशी जणू आठवण असते.
0: आणि मला वाटतं साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं, वर्तमानपत्र वाचता येणं किंवा परीक्षा पास होणं नाही.
2: मग काय तुझी व्याख्या? काय
0: सांगत्या? वाचलेलं समजून घेता येणं, प्रश्न विचारता येणं, जगाकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं आणि एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करता येणं, हेही साक्षरतेचं मोठं रूप आहे.
1: वा वा वा, म्हणजे पुस्तक आपल्याला फक्त माहिती देत नाही तर ते आपल्याला दुसऱ्या माणसाच्या जगात घेऊन जात, नाही का?
2: बरं, मला तुम्ही दोघं एक सांगा बरं, तुमच्या दोघांचं आवडतं असं मराठी पुस्तक कोणतं आहे?
1: अरे प्रश्न कठीण आहे रे हा मोहित.
0: कारण एक पुस्तक निवडणं म्हणजे घरातलं कोणतं माणूस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतं असं विचारण्यासारखं आहे.
2: एक तरी सांग.
1: आता हे बघ, म्हणजे वपू काळेंचं लेखन मला आवडतं. त्यांच्या लेखनातली माणसं खूप आपली वाटतात.
0: वपूंच्या कथा वाचताना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला भेटलेली एखादी व्यक्ती त्यांनी शब्दात पकडली आहे.
2: आणि पुलं?
1: पुलं म्हणजे अरे मराठी साहित्याचा मानबिंदूच नाही का?
0: आणि व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र आठवली की चेहऱ्यावर हसूच येतं.
2: मला पुलं देशपांडेंच्या लिखाणातला निरीक्षणाचा गुण आवडतो. साधा माणूस, साधी परिस्थिती आणि त्यातून एवढा मोठा विनोद निर्माण करायचा, सोपं आहे का?
1: खरंच. आणि तुला सांगतो ना मोहित, की हे साहित्यिक जे असतात ना, त्यांच्याकडे माणसांना पाहण्याची एक वेगळी नजर असते.
2: बरोबर.
0: आणि वाचकाला त्यांच्या नजरेतून ते पाहायला शिकवतात.
2: हे वाक्य लिहून ठेव.
1: खरे? म्हणजे काय समीक्षक वगैरे?
2: नाही, माझ्यातला समीक्षक जागा झाला आज.
0: मला ना नासी फडके, वि स खांडेकर, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर अशी नावं घेतली की एक काळ डोळ्यासमोर येतो.
1: म्हणजे ययाती सारखं पुस्तक वाचताना एक वेगळं जग उघडतं आपल्या.
2: आणि बनगरवाडी?
0: बनगरवाडी म्हणजे फक्त कादंबरी नाही, संपूर्ण प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जगणं आपल्या समोर उभं राहतं.
1: आणि हीच तर वाचनाची खरी ताकद आहे. आपण मुंबई सारख्या ठिकाणी बसलेलो असतो.

0: शकतो आणि एका पुस्तकामुळे एखाद्या दूरच्या गावात कुठेतरी पोहोचतो
1: आणि त्यासोबतच अगदी एखाद्या काळात आपण पोहोचतो,
2: एखाद्या माणसाच्या मनात जातो.
0: तर म्हणजे कधी एखाद्या स्त्रीच्या नजरेतूनही जग पाहतो,
1: कधी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य समजत,
2: कधी युद्ध दुष्काळ गरिबी प्रेम मैत्री राजकारण समाज सगळं पुस्तकाच्या पानांतून आपल्यापर्यंत येत.
1: पण एक प्रश्न आहे बरं का,
2: कोणता?
1: चांगलं पुस्तक कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं?
0: अरे वाचक ठरवतात,
2: समीक्षकही ठरवू शकतात,
1: पण दोघ वेगवेगळं उत्तर देऊ शकतात.
0: हो हो, हे मात्र खरं.
2: आणि म्हणूनच समीक्षकांचं काम महत्वाचं आहे. तो फक्त पुस्तकाची स्तुती किंवा निंदा करत नाही, लेखकानं काय सांगितलं कसं सांगितलं त्याची भाषा रचना विचार पात्र या सगळ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो.
1: हो ना, पण शेवटी पुस्तक वाचायचं की नाही हा निर्णय वाचकाचा.
0: हो, आणि एखाद्या समीक्षकाला पुस्तक आवडलं नाही म्हणून ते आपल्यालाही आवडू नये असं काही नाही.
1: असं पण नाही.
2: हा, तसं उलटही, एखादं पुस्तक सर्वांनी महान म्हटलं तरी ते आपल्याला भावेलच असं नाही.
1: म्हणजे वाचनात सुद्धा स्वतःचा विवेक असावा.
0: हो, आणि स्वतःची आवड सुद्धा असावी.
2: मला एक गोष्ट खूप आवडते, काही पुस्तकं आपण पहिल्यांदा एका विशिष्ट वयात वाचतो आणि पुन्हा काही वर्षांनी वाचतो तर त्याचा अर्थच बदलतो.
1: कारण काय माहितीये का? कारण पुस्तक बदललेलं नसतं, आपण बदलत जातो.
0: अगदी.
2: कॉलेजमध्ये वाचलेली एखादी कादंबरी चाळीशीत पुन्हा वाचली तर वेगळे प्रश्न दिसतात. एखाद्या पात्राची बाजू आधी समजत नाही, नंतर अचानक समजते. एखादी शाळेत वाचलेली कविता आपल्याला नंतर मोठं झाल्यावर अचानक वेगळी वाटते.
1: कारण अनुभव आपल्याला नवी भाषा देतो.
0: हो, आणि म्हणून ना काही काही पुस्तकं बघ आयुष्यभर आपल्या बरोबर चालतात.
1: तुला श्यामची आई आठवत?
2: हो, शाळेत वाचलं होतं.
0: आणि त्या पुस्तकातलं आई मुलाचं नातं.
2: हा, आज पुन्हा वाचलं तर त्यातली भावनिक खोली आणखीन वेगळी जाणवते.
1: म्हणून पुस्तकं पिढ्या जोडतात.
0: आता बघ ना, म्हणजे माझ्या आईनी मला काही पुस्तकं दिली, मी ती माझ्या मुलांना दिली, आता त्यांच्या हातात त्याच पुस्तकाची नवी प्रत असेल कदाचित, पण गोष्ट तीच आहे.
2: पुस्तक जुनं होतं पण वाचणारा प्रत्येक जण त्याला नवा अर्थ देतो.
0: अरे हे बघ, माझं आवडतं पुस्तक सापडलं. थांब, आधी त्याच्यावरची धूळ झटकू देत मला.
1: कोणतं कोणतं पुस्तक?
0: हे बघ हे बघ हे बघ, अरे मृत्युंजय.
2: अरे वा, शिवाजी सावंत.
1: कर्णाची गोष्ट सांगताना तुला सांगतो रोहित, लेखकानं त्याच्या मनातलं द्वंद्व ज्या पद्धतीनं उभं केलंय ना, खूप प्रभावी आहे.
0: हो, आणि मला त्यातली एक गोष्ट नेहमी जाणवते.
2: कोणती?
0: म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला फक्त बाहेरून पाहतो, त्याच्या मनामध्ये किती संघर्ष चालू असतो हे आपल्याला माहितीच नसतं.
1: हो ना.
2: म्हणूनच वाचन आपल्याला थोडं अधिक संवेदनशील बनवतं.
1: कारण आपण फक्त तो असा आहे असं म्हणत नाही, आपण विचार करतो तो असा का आहे.
0: आणि कदाचित म्हणजे माणसांना समजून घेण्याची ही सवय जी आहे ना, ही पुस्तकांपासून सुरू होत असावी.
2: हा, मला वाटतं आज आपण पुस्तक वाचण्याची सवय मुलांना लावण्यापेक्षा वाचायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
1: हे बघ, कारण मुलांना सांगून उपयोग नाही आहे, फोन ठेव आणि पुस्तक वाच.
0: आणि आपण स्वतः 2 तास फोनवर.
2: मुलं शब्द ऐकत नाहीत, ते उदाहरणं पाहतात.
1: म्हणून घरामध्ये पुस्तक उघडलेलं दिसलं तर मुलंही कधीतरी ते उघडतात.
0: आणि माझं काय म्हणणं आहे की वाचनाची सक्ती कुणावर करू नये.
2: हा, हे मात्र एकदम बरोबर बोललास दादा. प्रत्येकाला एकच प्रकार आवडेल असं नाही. कुणाला कादंबरी आवडेल, कुणाला चरित्र वाचायला आवडेल, कुणाला कविता, कुणाला प्रवास वर्णन, कुणाला विज्ञान, तर कुणाला इतिहास सुद्धा.
1: मला तर स्वयंपाकाची पुस्तकं आवडतात बाबा.
0: अरे, म्हणजे तू पुस्तकं वाचतोस की रेसिपी शोधतोस?
1: दोन्हींमध्ये फरक आहे ना?
2: फरक आहे, रेसिपी वाचून तू पुस्तक बंद करतोस, कादंबरी वाचून तू विचारात पडतोस.
1: हे बरंय बरं का? आता माझं वाचन सुद्धा तुम्हीच ठरवणार काय?
0: पण एक सांगतो, पुस्तकं वाचणं म्हणजे शांत बसणं नाही, ते मनात खळबळ घडवून आणतं.
2: सुंदर अशी एक खळबळ.
1: काही पुस्तकं प्रश्नांची उत्तरं देतात
0: आणि काही पुस्तकं नवे प्रश्न देतात.
2: मला दुसऱ्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात.
1: आता का?
2: कारण प्रश्न संपले की विचार थांबतो. चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर जर आपण काही वेळ शांत बसलो आणि मनातलं तळ हललं तर ते पुस्तक खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं.
1: मग आपण या आठवड्यात एक काम करूया.
0: काय? काय?
1: प्रत्येकानं एक एक पुस्तक निवडायचं आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं.
2: पण माझी एक अट आहे.
1: सांग ना गं बाई. आता
2: पुस्तक पूर्ण वाचायचं
0: आणि मध्येच दुसरं पुस्तक सुरू करायचं नाही.
1: तुम्हाला माझ्यावर संशय की काय?
0: नाही नाही, संशय नाही, अनुभव सिद्ध.

0: ठीक आहे, मी पुस्तक नक्की पूर्ण वाचेन.
1: आणि सुखदा आली की तिच्यासाठीही आपण एक पुस्तक निवडू.
2: हो, आणि तिला विचारूया, कदाचित तीच आपल्याला एखादा चांगला पुस्तकही सुचवेल.
0: ती ट्रीप मधून मनानं परतली की तिला वाचनाची ट्रीपही घडवून आणूया आपण.
1: पुस्तकातली ट्रीप?
0: हो, त्यासाठी तिकीट लागत नाही, फारसा खर्चही नाही.
2: खरंच पुस्तक ही किती विलक्षण गोष्ट आहे. एका माणसाने लिहिलेलं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला एक माणूस वाचतो, कधी दोघे भेटलेलेही नसतात.
1: हा, आणि तरीही त्यांच्यात एक संवाद सुरू होतो.
0: लेखक लिहितो आणि वाचक वाचत असताना मनात त्याची उत्तरं देत असतो.
2: कधी सहमत होतो,
1: कधी चिडतो,
0: कधी रडतो,
2: कधी हसतो,
1: आणि कधी पुस्तक बंद करून बराच वेळ विचार करत राहतो.
0: म्हणून वाचक हा पुस्तकाचा शेवटचा टप्पा नाही आहे, तो पुस्तकाच्या प्रवासाचा एक फक्त भाग आहे.
2: आणि समीक्षक?
0: तो त्या प्रवासाकडे थोडं लांबून पाहतो.
1: लेखक लिहितो, वाचक अनुभवतो, आणि समीक्षक त्याचा अर्थ लावतो.
2: आणि या तिघांशिवाय साहित्याचं जग खऱ्या अर्थाने पूर्ण होतच नाही.
1: दादा, तुला आठवतं का, आपण लहान असताना एकच पुस्तक घरात होतं आणि ते वाचण्यासाठी आपण खूप भांडायचो.
2: हो, आणि तुला आधी वाचायचं असायचं.
1: हा, कारण मी लहान होते ना.
2: हो, 2 वर्षांनी.
1: पण तरी लहान असणार रे.
0: आणि आता?
2: आता माझ्याकडे पुस्तक आहे, तिच्याकडे तिचं आहे.
1: पण पुस्तकावरून भांडणं संपली.
0: आता त्याऐवजी कशावरून भांडता तुम्ही?
2: रिमोटवर
1: आणि मोबाईलच्या चार्जरवर.
0: मला वाटतं या आठवड्यात प्रत्येकानं एक छोटा संकल्प करायलाच हवा.
2: काय? म्हणजे रोज 20 मिनिटं वाचन?
1: चालेल.
0: बघा, पुस्तक किती छोटं असो मोठं असो, रोज काही पान.
2: आणि फक्त स्वतःसाठी.
1: कारण वाचनासाठीही वेळ काढावा लागतो.
0: वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो, पण खरं तर वेळ द्यावा लागतो.
2: अरे, आपण नात्यांना वेळ देतो ना, ते तसंच आहे पुस्तकांचं.
1: आणि कदाचित पुस्तकांशी असलेलं नातंही तसंच असतं.
2: अरे, सुखदाचा मेसेज आहे.
1: हा, काय म्हणते रे?
2: मी अजून 2 दिवस भावाकडे आहे, इथे बाबांच्या जुन्या कपाटात पुस्तकांचा खजिना सापडलाय, मी मस्त वाचत बसलीये.
0: बघा बघा बघा, विषय तिकडे सुद्धा पोहोचलाय.
1: तिला विचार कोणतं पुस्तक वाचतीये.
2: विचारलं ना, ती म्हणतीये तुम्हाला परत आल्यावर सांगेन.
0: म्हणजे आपल्यासाठी गृहपाठ तयार राहा.
2: हो, आणि ती आली की पुस्तकावर चर्चा.
1: मग आजच सुरुवात करूया.
0: कोणतं पुस्तक?
2: प्रत्येकाने स्वतःच निवडायचं.
1: पण एकट.
0: अगं, किती अटी घालतेस, एवढ्या तर लग्नातही घालत नसतील.
1: बरं बरं, सॉरी, ही अगदी शेवटची अट. हा, आपण पुस्तक वाचताना फोन बाजूला ठेवायचा.
2: मान्य.
0: अर्धा तास
1: किमान.
2: आणि त्यानंतर?
0: त्यानंतर पुस्तकावर गप्पा.
1: म्हणजे पुस्तक आपल्याला पुन्हा एकत्र बसवणार.
2: किती छान आहे नाही. काही पुस्तक आपण एक एकटे वाचतो, पण ती आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात.
0: आणि काही माणसं, तुम्हाला सांगतो, आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातात.
1: म्हणूनच वाचन फक्त अक्षरांचा प्रवास नाही,
2: तो माणसांचा प्रवास आहे,
0: आठवणींचा प्रवास आहे,
1: विचारांचा प्रवास आहे,
2: आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा सुद्धा.
1: वा,
0: बरं बरं, आता हे सगळं बोलून झालं, पण कपाट कोण लावणार
2: आहे? तुला.
0: मी का? मी का?
1: कारण त्याचसाठी तुझी वाट आम्ही बघत होतो. तुला कामाला लावायचं होतं आम्हाला.
0: नको बाबा, मी पळतो आता इथून.
2: अरे, थांब थांब थांब थांब, जरा चहा पिऊन तरी जा.
0: नको नको नको, तुमचा चहा नको मला. तुमच्या चहाच्या बदल्यात कपाट लावायचं नाहीये मला, तुम्हीच लावा, मी पळतो.
1: अरे, पुढच्या आठवड्यात ये, दुसरं कपाट लावूया. श्रोतो, आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर. थोड्याच वेळात आपण ऐकूया आरोग्य दर्पण.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पण मध्ये मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, सुंदर आणि मजबूत दात हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे। कोणी स्मित हास्य केलं तर प्रसन्न वाटत, कोणी प्रेमाने हसलं तर चेहऱ्यावर आनंद पसरतो, समोरची व्यक्ती ही तितकीच आनंदी होते। पण हसताना किंवा बोलताना दात जरासे पिवळट, थोडेसे अस्वच्छ, एखाद्या वेळेला डाग पडलेले किंवा किडलेले दिसले तर किंचित किंवा क्षणभर आपण थांबतो। मुळात दातांचं आरोग्य हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो, त्यासाठी या दातांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे। दात, तोंड, हिरड्या हा सर्वात महत्वाचा अवयव आहे। अन्न चावणं, स्पष्ट शब्दोच्चार आणि सौंदर्य हे सगळं या दातांमुळेच होतं। तेव्हा श्रोते हो, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून। नमस्कार डॉक्टर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे।
1: नमस्कार
0: डॉक्टर अनघा मुळे या गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि तसंच 2003 मध्ये त्या BDS झालेल्या आहेत। डॉक्टर, मी आता म्हटलं तसं की दातांची काळजी घेणं, दातांचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं। सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, सगळ्यांना भाद्रपदाचे, गणपतीचे, मग त्यानंतर येणाऱ्या नवरात्राचे आणि मग दिवाळीचेही वेध लागतील हळूहळू। पण सणवार म्हटलं किंवा गेट टुगेदर्स, अगदी हल्लीच्या भाषेत म्हटलं की जसं आपण गोडधोड खातो तसं चमचमीत सुद्धा खाल्लं जातं ओघाने, तर मुळात दातांची काळजी कशी घ्यावी, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: जसं आता तू म्हणाली सणवार चालू झालेत, तर मेन मुख्य आपण तेव्हा काय खातो तर चमचमीत, तेलकट पिष्टमय पदार्थ। हल्ली तर आपला ओढा जास्ती रिफाइंड कार्बोहायड्रेट्स किंवा जे प्रोसेस्ड फूड असतं त्याच्याकडे आणि साखर, ह्या दोनचं प्रमाण आपण ह्या सगळ्या सणवारांमध्ये जास्ती बघितलं पाहिजे। कीड ही मुख्यतः साखर तुमच्या तोंडामध्ये किती वेळ आहे, किती सारख्या सारख्या वेळाने तुम्ही खाताय, तिचा मारा किती होतोय, त्याचप्रमाणे चिकट चिवट पदार्थ किती खाल्ले जात आहेत, ह्यावर संतुलन ठेवलं मुख्य परत्वे। आणि बाकीच्या दात स्वच्छ करण्याच्या, चूळ भरण्याच्या आपण काळजी घेतली की मला असं वाटतं

0: थोडेसे ह्या महिन्यांमध्ये सुद्धा निश्चिंत राहू शकता.
1: अगदी खरं आहे, तुम्ही म्हणताय ते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण हे सहज सगळं साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला हे ऋतू बदल पाहायला मिळतात, म्हणजे नुसता पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला असं होत नाही, तर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा थोडासा एक ऋतू बदलाचा काल असतो. तेव्हा सुद्धा या आहारातील बदल करणं काय काय अपेक्षित आहे जे दातांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
0: अगदी बरोबर म्हणालीस, ऋतूंचा बदल, त्याच्या मधले जे ट्रान्झिशन सीझन्स किंवा बदलणारे काळ असतात ते सुद्धा, आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय खावं, साधारण आम्ही म्हणतो की ते दातांच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. एक म्हणजे ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या फळं ही त्या त्या ऋतूमध्ये पोटात गेली पाहिजेत दातांच्या आरोग्यासाठी, आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी. तर उन्हाळा घेतलास तू, साधारण एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यायला हवं. आवळा, कलिंगड, खरबूज, टरबूज, मोकम, लिंबू सरबत हे आपण साखर कमी ठेवून त्यातली जी नैसर्गिक साखर असते आपण घेऊ शकतो. तर हे आपण त्या ऋतूमध्ये सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो. जे फायबर किंवा तंतुमय पदार्थ टरबुजामध्ये असतात, खरबुजामध्ये असतात, तेही गेले पाहिजेत. जर का तू पावसाळा धरलास तर मेन मुख्य म्हणजे पाणी उकळून प्यायचं, त्याचं सगळ्यांना माहिती. याचा दाताशी डायरेक्टली काही संबंध नाही, पण ते आपल्या शरीराला चांगलं जास्ती फायद्याचं असतं. शुद्ध पाणी, त्यामध्ये बरेच वेळा पावसाळ्यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण आपलं खूप वाढतं आणि त्याच्याबरोबर दूध साखरही वाढते, आणि खूप गरम आणि खूप गार. उन्हाळ्यामध्ये पण खूप गार पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, तर ते थोडं संतुलन राखायला हवं. चहा आणि दूध साखर याचं प्रमाण कमी ठेवायला हवं. उकाळा पिऊ शकता हिवाळ्यामध्ये, आणि भाज्या आणि फळं ऋतूप्रमाणे काहीही सेवन करणं काही हानिकारक नाही, ते कराव्यात. मी मुख्य सांगते की पावसाळ्यामध्ये करटुली आली त्या त्या मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या फळभाज्या असतात त्या खाव्यात. हिवाळ्यामध्ये थोडस तीळ वगैरे हे जायला पाहिजेत, उष्ण पदार्थ. तसं आपापल्या आहाराप्रमाणे सल्ला ज्यांना लागतोय त्यांनी घ्यावा, बाकीच्यांनी पूर्ण त्याची मजा, ऋतूची मजा त्या आहाराप्रमाणे.
1: बरोबर बरोबर, हे सगळं आपण आनंदानं करत असतो आणि एकीकडे बऱ्याच जणांना सवय असते, अर्थात चांगली सवय आहे, ती इयरली एकदा स्वतःचा चेकअप करून घेतात. आणि याबरोबरच हल्ली हे सुद्धा सांगितलं जातं की दातांचा सुद्धा असंच इयरली चेकअप केला जाणं गरजेचं आहे. का असं सांगितलं जातं आणि त्यामागची महत्वाची कारणं जी आहेत ती कोणकोणती आहेत?
0: दातांचा इयरली चेकअप किंवा तोंडाचा इयरली चेकअप हे अगदी बरोबर म्हणतात सगळे, किंवा जे आता सांगितलं जाते. आपण आपल्या स्वास्थ्यासाठी, जसं हल्ली बरेच वर्षात आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी आपण ब्लड प्रेशर चेक करतो, कम्प्लीट ब्लड काउंट किंवा रक्त तपासणी होते, डोळे तपासतात, लहान मुलांचे व्हॅक्सिन मिळतं. दाताला कोणताही व्हॅक्सिन नाही, त्यामुळे तुम्हाला कीड लागली आहे, हिरड्या कशा आहेत, जबड्याची वाढ कशी होती, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला चेकअप केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट दुखायला लागल्यानंतर किंवा संपूर्ण काहीतरी त्रास झाल्यानंतर, सूज झाल्यानंतर जाण्यापेक्षा जेवढं लवकर तुम्ही त्याचं निदान होईल, जेवढं निदान लवकर होईल तेवढी तुम्हाला मदत लवकर मिळेल.
1: बरोबर.
0: आणि मी म्हटलं व्हॅक्सिन नसल्यामुळे तुम्हाला तो चेकअप गरजेचा आहे. सो इयरली एकदा, वर्षातनं एकदा, सहा महिन्यातनं एकदा, लहान मुलांना शक्यतो सहा महिन्यातनं एकदा, बाकीच्यांना वर्षातनं एकदा खूप फायद्याचा ठरतो.
1: बरं, म्हणजे सध्या आपण बघतो की दातांचे जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात, म्हणजे पूर्वीच्या तुलनेत खरोखरच हे प्रमाण वाढलंय का, किंवा मग आता अजूनही काही अशी कारण आहे ज्याच्यामुळे वारंवार त्या दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतंय? नेमकं काय काय आपल्याला ह्यात पाहायला मिळतंय, आणि दात किडणं ही समस्या खरोखर एवढी वाढलेली आहे का?
0: दात किडणं ही समस्या वाढलेली आहे ह्याची, म्हणजे नुसते दात किडणं ही समस्या नाही वाढलेली, त्याला बरीच कारण आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण शक्यतो घरातलं खाणं, ताजं बनवून खाणं याचं प्रमाण खूप होतं. नैसर्गिक सकसता, मातीतली सकसता, अन्नधान्यातली सकसता ही खूप जास्ती पहिल्या काळात होती. प्रदूषण कमी म्हणा, फर्टिलायझर्स कमी वापरणं, ह्या सगळ्यामुळे ती सकसता होती आणि ताजं करून खाल्ल्यामुळे आपल्याला ती मिळत होती. आता बरीच लोक बाहेर जातात त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला खाणं, पॅक मधलं खाणं खावंच लागतं सगळ्यांना, त्याच्याशी आपण परे नाही. त्यामुळे थोडस ह्या पिष्टमय पदार्थांचा जो प्रकार बदललाय ना, त्यामुळे सेवन आपलं साखरेचं, मिठाचं आणि मैद्याचं आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं वाढलंय, त्यामुळे कीड जास्ती

0: लागते. बरं, प्रत्येक वेळेस बाहेर असल्यानंतर आपण स्वच्छ करू शकत नाही,
1: हो,
0: त्यामुळे आत्ताचं प्रमाण थोडस ह्या पिढीतलं सकस आणि आपली आपली अशी सकसता कमी झाली
1: आहे. हे सगळ्यात महत्वाचं,
0: कारण की जे पहिल्या पिढीत ना आपल्यात आलाय त्याच्यामधली ती म्हणतो तसं की न्यूट्रिशन हे आपल्यामध्ये येणार जीन्स मधनं येणार जी सकसता आहे ती थोडीशी कमी होते जसं आपलं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन पुढे पुढे जातं. बरोबर आहे. सो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की नुसतीच कीड वाढलेली नाहीये, आता त्याच्याबद्दल माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण लवकर ती त्याचं निदान करू शकतो. पद्धती वाढल्यात आणि लोकांमध्ये जागरूकता आहे, हेही कारण आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ह्या नुसत्या निगेटिव्ह ह्याच्याने पाहू नाही शकत की आता कीड वाढली. पहिले काय होत होतं ना, डायरेक्ट दात काढणं हा पर्याय उरत होता.
1: हो,
0: ते कळायचंच नाही आणि कितीतरी वेळा आता सुद्धा दात किडलेले समजत नाहीत. थेट पेशंट येतात, माझे पुढचे दात हलायला लागलेत, कधीतरी पडलेले असतात, कधी पडले मला माहित नाही, मला कधीही त्रास झाला नाही.
1: अरे बापरे.
0: बरोबर आहे. पण ह्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काही काळाचा असा म्हणजे काळ गेलेला असतो.
1: त्याच्यामुळे हे सगळं
0: काही म्हणजे कारण असू शकतं.
1: अगदी खरं आहे. तुम्ही आता उल्लेख करतो म्हणजे न्यूट्रिशन्स म्हणा किंवा आपण सतत जे काही बाहेर खाल्लं जातं, मुद्दामून ठरवून जरी खात नसेल तरी काही कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो अशा वेळेला सुद्धा बाहेरचं खाल्लं जातं, तर या सगळ्या आहाराचा जो आहे तो आरोग्यावर किती परिणाम होतो आणि दातांवर सुद्धा खास करून, तर मग तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी?
0: दोन गोष्टी मला असं वाटतं सतत सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. रूल ऑफ थंब म्हणू आपण की ठोकताळे म्हणतो ना तसे, की पदार्थ किती वेळ तोंडात राहतोय, साखर, पिष्टमय पदार्थ, तेलकट पदार्थ कोणताही, हा याला ह्याच्यावर ठरतं की तुम्ही किती कीड लागणार आहे. बेसिकली जर का साखरेचं प्रमाण जास्ती असेल, ती जेवढा वेळ आपल्या दाताबरोबर असेल तेवढा वेळ त्या साखरेवरच तुमचे जीवाणू बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो ते वाढतात. आपल्या तोंडात असंख्य बॅक्टेरिया असतातच, पण त्यांना जर का पोषक आहार त्यांच्यासाठी तेलकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर गेलं पोषक आहार
1: बरोबर,
0: तर ते वाढणार आणि मग नंतर चूळ भरली नाही गेली तर मग ते तसंच राहणार, थुंकी कमी होणार आणि मग ती कीड चालू होणार. एकदा कीड लागली आणि आपलं वरचं जे लेअर असते दाताची, इनॅमल म्हणतो त्याला, ती सर्वात कडक असते.
1: अच्छा.
0: तिला एकदा तो बुरुज एकदा तुटला किल्ल्याचा की किल्ल्यात शिरणं सहज शक्य असतं. सो तो बुरुज ठेवण्यासाठी दोन तीन गोष्टी कराव्यात चांगल्या. एक म्हणजे चूळ भरणं जिथे शक्य असेल तिथे, शेजारी बाटली असेल आपल्या आणि जागा असेल सोय असेल तर खाणं झाल्यानंतर पाणी पिऊन खळखळून चूळ भरणे सर्वात सोपा उपाय. दोन वेळा ब्रश करणे, मग ते तुमच्या घरी आल्यानंतर. पण हे तुम्ही सतत सगळ्यांसाठी, सगळ्या वयातल्या लोकांसाठी. अजून जे काही नियम आहेत ते फक्त प्रत्येकाच्या हिरड्यांप्रमाणे, त्या टाईप प्रमाणे तुम्ही दंतशल्य चिकित्सकाचा
1: सल्ला
0: घेऊन करू शकता.
1: नक्कीच. श्रोतेहो, तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. दातांचं आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर आज आपण बोलत आहोत आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये आणि सहभागी झाले आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आपल्याला फोन यायला लागलेले आहेत श्रोत्यांचे, तर नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक जवळ नाशिक किन्नर जिल्हा नाशिक येतो.
1: हा
2: रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, दातांचा हृदयरोगाशी आणि डोळ्याशी काही संबंध आहे का?
1: बर, ठीक आहे.
2: आणि दुसरं असं की ग्रामीण भागात अजून सुद्धा वृद्ध लोक ऊस चावून चावून खातात. त्यांचा समज असतो की ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात किंवा ओलं खोबरे. त्यानंतर खेळाडू काही खेळताना च्युंगम चावतात, त्याचा विषयी उपयोग होतो का दात मजबूत होण्यासाठी, स्वच्छ त्याबद्दल माहिती आहे. थँक्यू मॅडम.
1: त्यांचा पहिला प्रश्न असा होता की दातांचं जे आरोग्य आहे त्याचा डोळ्याशी आणि हृदयाशी काही संबंध आहे का?
0: डोळ्याशी पेक्षा हृदयाशी जास्ती संबंध आहे, कारण अशा स्टडीज आहेत की जेव्हा दातामधली कीड इन्फेक्शन सूज येणं आणि ते दुर्लक्षित राहतं तेव्हा खूप जास्ती संसर्ग झाला तर तो हृदयापर्यंत जाण्याचा थोडासा संभव असतो आणि त्यामध्ये आपलं शरीराची जी प्रतिकार शक्ती ती खूप कमी झाली तर हा धोका जास्ती उद्भवतो. सो

0: डायरेक्ट संबंध नसला तरी
1: इनडायरेक्ट
0: संबंध आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्लस काही मेडिकल कंडिशन्स अशा असतात जिथे हृदय ऑलरेडी कमकुवत असतं, त्या सगळ्यांना दाताच्या इन्फेक्शन हे जास्ती काळजीपूर्वक हाताळायला लागतात. डोळ्याच्या सर्जरीच्या आधी मात्र दातांची काळजी, दात निरोगी आहेत ना, एकदा चेक केलं जातं.
1: अगदी खरंय. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की आपण आजही बघतो गावाकडे अनेक मंडळी ऊस अगदी छान चावून चावून खाताना दिसतात, आणि मग त्याने सांगितलं की त्याबद्दल आपण काय सांगाल.
0: मी आधीही म्हटलं तसं, खाणं कधीच बंद करायचं नाहीये. ऊस खाऊ शकता, फक्त आपले दात कसे आहेत हे सांभाळून खायचंय. कारण झेपत असेल तर थोडासा चावून चावून जो खाऊ शकतोय तो, पण त्याचा अट्टहास नाही धरायचा. कारण उत्क्रांती जशी झाली तसे दातांचा सुद्धा म्हणजे त्यांचा शक्ती ही कमी कमी होत गेलेली असेल. कदाचित आधीचे लोक जास्ती चांगल्या प्रकारे ते खाऊ शकत असतील. खाऊ शकताय तर ठीक आहे, अट्टहास नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
2: नमस्कार.
1: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी कोल्हापूरचा नितीन डेरी बोलतोय.
1: हा बोला.
2: हा, तर मला माझा असा प्रश्न आहे की वयाच्या नंतर सातव्या किंवा आठव्या महिन्यात ते दात येत असतात.
1: हा,
2: तर ती दात येण्याची म्हणजे असं लक्षण काय असतं, म्हणजे कसं ओळखावं?
1: बर, लक्षणं काय आहेत दात येतात त्याची?
0: दुधाचे दात येतात तेव्हा जास्ती जरा पोट दुखणं किंवा बाळाला समजवता म्हणजे सांगता येत नसतं, त्यामुळे हिरड्या शिवशिवणं आणि थोडीशी अशी खाज सुटल्यासारखी वाटते किंवा कुठे कुठे दुखतं. तसेच जेव्हा आपले परमनंट दात किंवा कायमस्वरूपीचे दात येतात तेव्हा कमी फार प्रमाणात हे होऊ शकतं. थोडस पोट बिघडण्याचा वगैरे संभव असतो. अक्कल दाढा येतात तेव्हा मात्र जरा जास्ती समजतं. दुसऱ्या नंबरच्या दाढा 12व्या 14व्या वर्षी येतात किंवा अक्कल दाढा येतात तेव्हा थोडस आ करताना त्रास आणि एखाद दिवशी ताप वगैरे येऊ शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: हॅलो. नमस्कार.
1: नमस्कार. आपलं नाव सांगा.
3: मी जोशी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं वय 50-55 पेक्षा जास्त आहे आणि त्यांची अक्कल दाढ पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर असं सांगितलं जातं की ती अक्कल दाढची त्याचं जे मूळ आहे ते वरती मेंदूकडे गेलेला आहे किंवा खाली गेलेला आहे आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन करायला लागतं. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे नेमकं काय असतंय? आणि दुसरं आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मानसिक आजार आणि आपले दाताचं आरोग्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? असेल तर तो सांगा. धन्यवाद.
0: पहिल्या प्रश्नाचं म्हणजे अक्कल दाढेचं, असं आमच्या तरी काही म्हणजे वाचनात किंवा अभ्यासामध्ये असं आलं नाही की डायरेक्ट मेंदू पर्यंत वगैरे संबंध असो. तज्ञांचा सल्ला घ्यावा शक्यतो.
1: अगदी खरं आहे. आणि मानसिक आरोग्य आणि दातांचा काय संबंध आहे?
0: मानसिक आरोग्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या वाटतात. एक म्हणजे आपल्या विचारांमुळे रात्री झोपताना वगैरे आपण ते विचार चालूच राहतात आणि सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असल्यामुळे कधी कधी दात खाल्ले जातात
1: चावल्यासारखे.
0: त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ब्रक्सिझम किंवा दात खाणे साध्या भाषेमध्ये, तर ते दात झिजत लागतात मानसिक आजारांमध्ये. हे असं काही काही रुग्णांमध्ये पाहिलं जातं, नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ह्यासाठी सुद्धा तज्ञांचा सल्ला घ्यावा असं काही असं.
1: नमस्कार.
4: हॅलो.
1: हा बोला.
4: नमस्कार.
1: नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा, नाव सांगून.
4: बरेच जणांना दाताचा आजार आहे की गार पाणी पिल्यावर त्याच दुखतात. तर माझा प्रश्न असा होता की गार पाणी पिल्यावर बी दात दुखतात आणि दुसरी गोष्ट गरम काय खाल्लं आणि पाणी की दात दुखतात.
1: बर, काय सांगाल आपण डॉक्टर याच्यावर?
0: गरम आणि गार खाल्ल्यानंतर दात दुखत असतील तर मुख्य म्हणजे पहिले दात दाखवून द्यायला पाहिजेत. कारण त्याची कारण बरीच आहेत. हिरड्यांमध्ये त्रास आहे की दातांमध्ये शिवशिवत आहेत का दात का झिजलेत, हे सगळं निदान करूनच समजतं.
1: बरं, त्यावर उपाय छोटासा काय करता येऊ शकतो?
0: म्हणजे खूप गरम आणि खूप गार हे जे दोन टोकं असतात ते कमी करावं आणि त्याला आम्ही म्हणतो की डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट तज्ञांच्या सल्ल्याने दात दाखवून त्या वापरायला देतात पहिले.
1: नमस्कार. तर श्रोतेहो, तुमच्याही काही मनात प्रश्न असतील, काही शंका असतील तर अवश्य फोन करा. आजचा आपला विषय आहे दातांचे आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, आणि आपण आज जाणून घेऊ

0: आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. आपण मगाटपासून जाणून घेत आहोत की आहाराचा किंवा इतरही घटकांचा कसा दातावर परिणाम होतो, आणि दात मी मग असे म्हटलं तसं की तो एक चांगला आरोग्याचा आरसा आहे. तर या दातांच्या घासण्याच्या आणि स्वच्छतेच्या पद्धती या सगळ्यात महत्वाच्या आहेत, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?
1: घासण्याच्या पद्धती, दात स्वच्छ करण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 2 वेळा दिवसातनं दात घासले गेले पाहिजेत.
0: बर,
1: हा, योग्य पद्धत आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकाकडनं जाणून घेणं ही सर्वात महत्वाची गरज आहे. बरेच वेळा आम्ही दात चुकीचे घासल्यामुळे पण त्याच्यावर परिणाम झालेत असे पाहतो. जोर दिलाय, बरोबर नसेला ब्रश, सो हे सगळं तुम्ही सल्ल्याने करावं. साधारण फ्लुराईड असलेली टूथपेस्ट 3 वर्षाच्या वरच्या मुलांनंतर, 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये नाही, त्यांच्या नंतर घ्यावी. तीही सल्ला घेऊनच घ्यावी. नंबर 1. नंबर 2, सॉफ्ट ब्रिसल, मीडियम ब्रिसल, हार्ड ब्रिसल, 3 टाईपचे ब्रश असतात. कोणता आपल्याला सुटेबल आहे हाही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने 45 डिग्रीच्या कोणामध्ये साधारण तो ब्रश ठेवून हिरडीच्या आणि दाताच्या असं आपण हलक्या प्रेशरनी ब्रश करावं. ओके, सकाळी ब्रश करताना अगदी तुम्ही उठल्या उठल्या करणं ही फक्त आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला तजेलदारपणा देतं, पण तुम्हाला अगदी म्हणजे असं सांगायचं की डेंटिस्ट म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की जर का सकाळी मुलांना त्याच्या मागे लागायचं नसेल ना, तर बाहेर पडायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी त्यांना ब्रश करायला सांगा.
0: ओ, पण असं खाल्लं वगैरे तरी चालेल?
1: चूळ भरू दे त्यांना. ही सवय ऍट रिस्क घ्यायला लागते कधी कधी थोडक्यात, पण तरी सुद्धा त्यांना सवय लावताना अशी लावू शकता की आधी चूळ भर, उठल्या उठल्या खा, नाश्ता कर, दूध पी, आणि मग तेव्हा खरं त्यांना ब्रशिंगची गरज असते.
0: अच्छा, खाऊन वगैरे
1: झाल्यानंतर घराच्या बाहेर, तर ते त्या माणसाने म्हणजे त्यांनी तसं सांगावं की बाबा मग तू जाताना ब्रश कर. रात्री सुद्धा मी तेच सांगेन की जेवल्यावर ब्रश नाही, झोपायच्या आधी ब्रश झाला पाहिजे. बरेच वेळा आईस्क्रीम खाल्लं जातं, काही गोड खाल्लं जातं, तर त्याच्यानंतर सर्वात शेवटी ब्रश केला गेला पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: ब्रशिंगची पद्धत, ब्रश कोणत्या प्रकारचा हवाय, आणि सकाळी आणि रात्री कधी ब्रश करायचा आहे. मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा चूळ भरणं हे अतिशय योग्य आहे आणि ते चालू ठेवावं.
0: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की ते जास्त जोरात किंवा हळू किंवा हिरड्यांना लागतं का म्हणे, तेव्हा सुद्धा काय काळजी घ्यायला हवी अगदी थोडक्यात सांगाल?
1: एक म्हणजे मीडियम ब्रिसलचा ब्रश सगळ्यांना सूट होतो, त्यामुळे तो वापरावा. कोण जो आपण धरू तो असं म्हणजे
0: पुढे मागे
1: न करता 45 डिग्रीच्या अँगलवर, म्हटलं तसं अर्धा हिरडीवर आणि अर्धा ह्याच्यावर, हिरडी करणं दाताकडे, कारण अडकतं आपल्या हिरड्यांमध्ये,
0: म्हणजे वरच्या दिशेनं
1: किंवा दातांना
0: खालच्या दिशेनं,
1: खालच्या दिशेनं दातांना वरच्या
0: दिशेनं
1: असं निवांत. 1-1.5 मिनिटापेक्षा जास्ती ब्रश नाही करायचा, वेळ सुद्धा महत्वाचा. कोणी 3-3, 4-4 मिनिटं ब्रश करत बसतात, म्हणजे घासण्याच्या ह्याच्याने ते वरचा लेअर काढून टाकतात दाता, इतका वेळ ब्रशिंग होतं, तेही महत्वाचं. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. आपला प्रश्न विचारा, नाव सांगा.
2: आणि माझा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दातावर तारा लावतात, ती लावणे योग्य आहे का, आणि दार काढणे योग्य आहे का शुगर असल्या?
1: त्यांचा पहिला प्रश्न, तार लावणे योग्य आहे का? तार लावायला तशी काहीही ना नसते, फक्त हिरड्यांची कंडिशन मधुमेहामध्ये काय आहे किंवा मधुमेह कितपत आहे, किती वर खाली सारखा होतोय हे तपासून घ्यायला लागतं, आणि त्या सल्ल्याने नंतर मग तज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन मग ते लावायचं की नाही ते ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, शुगर असलेल्या माणसांना दात काढता येतो का? शुगर किती आहे हे मोजावी लागते. 200 खाली शुगर असेल, बाकीचे दुसऱ्या कोणत्या अवयवांवर परिणाम कसा आहे, कोणत्या गोळ्या चालतात काय नाही, हे सगळं बघून सल्ल्याने दात काढू शकतात.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण आज बोलत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याशी. आजच्या आपल्या आरोग्य दर्पण मध्ये क्षारांची भूमिका नेमकी काय असते दातांच्या आरोग्याच्या बाबतीत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा.
1: क्षारांमध्ये पहिले 2-3 क्षार हे सर्वात जास्त महत्वाचे ठरतात हाडांसाठी आणि दातांसाठी. पहिले म्हणजे कॅल्शियम, नंतर फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट ह्या अनुषंगाने, नॉट डायरेक्टली फॉस्फरस, आणि फ्लुराईड्स. कॅल्शियम फॉस्फेट्स हे पेस्ट मधनं जे आपण अन्न खातो त्याच्यामधनं येतं, आणि फ्लुराईड मात्र आपल्या देशामध्ये म्हणाल तर विहिरींचं पाणी वगैरे पिऊन जास्ती मिळत होतं, बाकीची छोटी छोटी क्षार पण.

0: पण
1: हां
0: ती आता साधारण विहीर कमी झाल्यामुळे आपल्याला ॲडिशनल फ्लोराईड सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात बेसिकली
1: बर
0: लहान मुलांमध्ये.
1: हां
0: साधारण 1000 PPM पेक्षा कमी लहान मुलांमध्ये आणि 1000 ते 1500 मोठ्या वाढलेल्या आणि मोठ्या माणसांमध्ये.
1: बर
0: सो ते तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन डेंटिस्ट अपॉइंटमेंट ही तेव्हाही म्हणूनच गरजेची पडते की कोणती पेस्ट वापरावी. नॉर्मल पेस्ट तुम्ही वापरू शकता डेफिनेटली, पण ज्या तुमच्या दातांसाठी कोणती जास्ती सुटेबल आहे, मेडिकेटेड टूथपेस्ट लागणार आहे का आणि फ्लोराईड कधी कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे हे त्यांच्या सल्ल्याने
1: नक्कीच घेऊ शकतो. अगदी खरं आहे. लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त समस्या कोणत्या आढळतात?
0: लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये एक म्हणजे एकदम छोट्या मुलांमध्ये नर्सिंग बॉटल केरीज म्हणतो आम्ही त्याला, दूध पितं बाळ असतं त्याच्यामध्ये. साधारण आपल्याकडे माहिती नसल्यामुळे दूध पिता पिताच ते झोपतं,
1: हो,
0: तर त्यामुळे खूप जास्ती कीड लागण्याचं प्रमाण होतं बाटली तोंडात घेऊनच. तर त्या सर्वात जास्ती त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना माहिती द्यावी लागते. म्हणजे ती बाटली काढून तोंड स्वच्छ करून मगच बाळाला झोपून दे. किंवा आम्ही नेहमी सांगतो की बाटली हे शक्यतो लावायचीच नाही, चमचा भांडं वाटी चमचा ह्याच्यानेच दूध प्यायलेलं बरं, किडण्याचं प्रमाण कमी. दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना दूध साखर नाही द्यायचं, त्याच्या आधी द्या. थोडी मोठी झाली मुलं की कमी येणं दात, उशिरा येणं, एकमेकांवर म्हणजे जडणगडण त्या दातांची ही बरोबर नसणं, पडल्यामुळे कधी कधी पडल्यामुळे सुद्धा ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे दात आत जाणं वर येणं हे सगळं राहतं. आणि अजून मोठ्या मुलांमध्ये थोडस त्याची रचना बरोबर नसल्यामुळे किंवा काही औषधं चालू असल्यामुळे सुद्धा त्यांचा वेगळा रंग येतो,
1: हो,
0: तर ह्या काही काही समस्या आढळतात.
1: अच्छा, हल्ली दातांची रचना किंवा छान स्माईल याकडे खूप लक्ष दिलं जातं आणि हा सगळा कशाचा परिणाम आहे? फक्त आपण जे काही बघतो सध्या सोशल मीडिया हाच एकमेव आहे?
0: छान प्रश्न आहे हा, कारण हा हॅपनिंग क्वेश्चन किंवा नीड ऑफ द टाइम गरज आहे ही काळाची हे माहिती असणं. तर मी असं सांगेन की त्यामधल्या ज्या काही उपचार पद्धती किंवा एकदम जे आपल्याला डायरेक्ट सारखं असं बंबार्डिंग होतं सारखं आपल्यावर, तर त्याच्यामधल्या खऱ्या उपचार पद्धती काय आहेत किंवा काय शक्य आहे आपल्या दातांमध्ये. प्रत्येकाच्या रचनेला अगदी असं फोटोग्राफ परफेक्ट किंवा परफेक्ट स्माईल असं देता येत नाही, पण त्यातल्या त्यात काय बदल करता येत आहे हे फोटोवर न जाता ऍक्च्युली डेंटिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सांगतात की काही काही आवाजही अपेक्षा ठरतात, काही काही शक्य नाही आहे,
1: बरोबर,
0: काही काही ते तंत्राने केलेलं असतं, तर त्याच्या आहारी न जावं. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून सल्ला घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. आणि दातांच्या समस्येकडे किती गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का? मंडळी बघतात का आणि नसतील बघत तर काय सांगाल तुम्ही?
0: मी या प्रश्नाला थोडस डिव्हाइड करून किंवा एज ग्रुप रिलेटेड मी सांगते. एक म्हणजे छोट्या मुलांच्या जसं आपण बोललो समस्या, लहान मुलांच्या त्यांना सांगता येत नसतं, पण हे आई आईचं बाबांचं म्हणजे ऍज पेरेंट्स किंवा पालक हे काम आहे की त्यांना, म्हणून म्हटलं की इयरली चेकअप हे म्हणून महत्वाचं,
1: बरोबर,
0: की कारण हे दात पडतायत लवकर येत नाहीयेत ह्यामुळे आपल्या उच्चारांवर पण परिणाम होतो.
1: हो,
0: कधी कधी त्यांच्या आत्मविश्वासावर. बरेच वेळा आम्ही पाहिलंय की त्यांना हसणं ते थांबवतात, बोलणं थांबवतात, कारण कोणीतरी बोललेलं असतं. सो लहान मुलांमध्ये हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या जबड्याची वाढ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. दातांबरोबर जबड्याची वाढ, तर ती बरोबर होते की नाही, रचना बरोबर होते की नाही, आणि मग नंतर आपल्याला तार लावायला लागते की नाही हे आधी कळलं ना, बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर साधता येतात.
1: बरोबर.
0: एक उदाहरण म्हणून सांगते, आमच्याकडे एका मुलीला जेव्हा आम्ही 9 वर्षाची असताना तिला डेंटल चेकअपची सवय होती तिच्या आईलाही, त्यामुळे तिला जे दात येत नव्हते आज जबड्यात अडकले होते. जर का 12व्या वर्षी समजलं असतं तर आपल्याला सर्जरी करायला लागली असती, कारण की ते अडकलेले दात बाहेर काढणं, त्या जबड्याला मोठं करणं, आणि ते ती संगीत खुर्ची झाली होती, जास्ती दात आणि कमी जागा. पण ती 9व्या वर्षापासून आल्यामुळे आम्हाला ते सर्जरी न करता आज तिला आम्ही तारेची ट्रीटमेंट लावली आहे, पण ते सोपं गेलं, सुखकर गेलं, आणि त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स पण आता हळूहळू परत येईल.
1: बरोबर बरोबर.
0: रचना व्यवस्थित होईल जेव्हा तिची. दुसरा प्रकार जो असतो तो मोठ्या माणसांमध्ये, ते स्वतःचे स्वतः इयरली चेकअपला आल्यामुळे खूप फायदे होतात. रूट कॅनल, त्याच्या आधीची स्थिती, त्याच्या आधीची स्थिती हे हळूहळू पटकन आपल्याला समजतं आणि कमी त्रासामध्ये, पर्यायी कमी खर्च,
1: बरोबर,
0: या सगळ्यामध्येच ते साधता येतं.
1: नक्की.
0: थोडं मोठा वयोवृद्धांचा आपण जर का ग्रुप पाहिला तर त्यांच्यामध्ये ना साधारण असं असतं की नाही आता जाऊ दे ना, काय वय झालंय माझं. पण पचन हे त्यांनाही तितकंच गरजेचं असतं, आणि हसणं, पचन, आपली सगळं शरीर व्यवस्थित हे त्या दातांवर राहणार आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा नक्की हे डोक्यात ठेवावं की ते

0: तरीही तज्ञांचा सल्ला घेणं आणि वेळोवेळी जाणं हे गरजेचं आहे.
1: निश्चितच. आणि आपण बघतो की काही मंडळी अशी असतात जी नेहमी फॉलोअप साठी येतात आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बदल दिसून येतात किंवा त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा ट्रीट करताना कसं सोपं जातं डॉक्टरला सुद्धा आणि पर्यायाने पेशंटला सुद्धा, काय सांगाल?
0: पेशंटला जेव्हा अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की माहिती होतं, तर आम्हाला खूप सोपं जातं. एक म्हणजे थोडस काही वर खाली झालेलं ते लगेच नोंद करतात त्याची आणि आम्हाला कळवतात. आणि तो एक आपला प्रवास त्यांच्या बरोबरचा. प्रत्येकाला दातांच्या कटकटी, छोट्या छोट्या कंप्लेंट्स आहेत, अगदी डेंटिस्टला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्टला जावं लागतं बरं का, त्याला पण स्वतःच स्वतः काम नाही करतात. सो हा हे चुकणारच नाही, पण त्याचा मूळ म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं. बऱ्याच वेळा येतं, जेव्हा नाही येत तेव्हा काही पर्याय नसतो आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी.
1: मानसिक तयारी.

0: म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं. बऱ्याच वेळा येतं, जेव्हा नाही येत तेव्हा काही
1: पर्याय नसतो
0: आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी.
1: मानसिक तयारी त्यांची
0: होते आणि हा प्रवास शेवटी दोघांचा आहे. जेवढे ते दोघं त्याच्यात चांगले सामील होतील ते जाऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. आता घड्याळ दर्शवायला लागलंय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटच्या ते दोन मला मुद्दे विचारावेसे वाटतात. एक तर पाश्चात्य खाण्याचा किती परिणाम होतो आणि टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
0: पाश्चिमात्य खाण्यामध्ये मेन विलन आपण असं म्हणू की प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स,
1: येस,
0: एनर्जी ड्रिंक्स इकडनंच आलेले, ऍसिड ड्रिंक्स. तर ह्या सगळ्याचा ऍसिड ड्रिंक्सचा आपल्या तोंडातला पीएच कमी करतो, ऍसिडिक करतो आणि त्यामुळे आपल्या गालाला, हिरड्यांना आणि दातांना, दातांची झीज होते. सो तो एक मोठा वाईट परिणाम. शुगर्स डेफिनेटली आपलं कीड ह्याचं प्रमाण वाढवतं आणि प्रोसेस शुगर सुद्धा तेच होतं. बाकी अल्सर्स किंवा जास्ती तोंडामध्ये आपण हे जे प्रकार पाहतो ते सुद्धा आम्लयुक्त म्हणजे पदार्थ, ऍसिडिक फूड खाल्ल्यामुळेच होतं. सो ह्या सगळ्याचं संतुलन हा मेन म्हणजे मुख्य गरज आहे की खाऊ नये असं नाही पण संतुलन राखावं त्याचं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मी टिप्स जरा सांगू शकते तू विचारलंस त्याप्रमाणे. पहिले म्हणजे परत मी स्ट्रेस करते, दोन वेळा ब्रशिंग करायचं, चूळ भरणं, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणं सल्ल्याने, भरपूर पाणी आणि रेग्युलर फॉलोअप सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटांसाठी. हे मी पुन्हा नमूद करावं असं वाटतं मला.
1: निश्चितच डॉक्टर, आज तुम्ही इतकं छान आणि सोपं करून सांगितलं आम्हा सगळ्या श्रोत्यांना, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूळकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 1:24 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि

0: अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी हे 3 टप्पे आहेत. सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं. आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता. त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे. विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण

मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबर नंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रति लिटर 1 लाख रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोर्ट मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाज माध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आज समझे।

एफ एम बँड 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार। गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी। आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते।
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है, यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा। आत्मनिर्भरता की पूरी चेन भारत में ही बनेगी।
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं। याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वे मार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,000

0: 580 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा कॉरिडोर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडोरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडोरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
1: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडोरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असं वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3रा दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकर्व्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सोंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3रा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अनवर आणि कादिम अब्बास यांचा 152

0: 39 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं जीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्य पदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं जमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय ऍक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता, तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडोरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
6: चुन सकते कि हमें किस क्षेत्र की ओर जाना है जहाँ से हम अपने जीवन को आगे बढ़ा सके. और उन सब के लिए हमारे अंदर आत्मविश्वास होना बहुत जरूरी है.
7: बिल्कुल.
6: अगर आपके अंदर आत्मविश्वास होगा तो आप हर चीज की जानकारी बहुत अच्छे से ले सकेंगे और बिना हिचकिचाहट आप अपनी बात को सामने वाले के सामने रख सकते हैं. और जब ज्ञान जो मिलता है ना तो उसके अंदर से, अपने अंदर से जो क्या होता है, मन से जो डर निकल जाता है कि हमें लगता है हमें ये चीज पता चल गई, इस बारे में, इस विषय में ये जानकारी हमें गई है. और हम लोगों की जो सोच का दायरा भी शिक्षा से बढ़ता है. और इसके साथ साथ ममता जी, निर्णय लेने की क्षमता जो होती है उसमें भी हमारी बहुत मजबूती आती है.
7: बिल्कुल. और महिलाओं के लिए तो बहुत जरूरी है. एक समय था कि महिलाएं 4 दीवारी के अंदर कैद रहती थीं और उन्हें शिक्षा से परे ही रखा जाता था कि ठीक है, इनका, इन्हें क्या होगा, ज्यादा पढ़ा लिखा करे, एक शादी

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्याचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. राज्यात नोकरभरती खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुरक्षित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू होईल. त्यामुळे याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रक, परिपत्रक, पत्र रद्द होतील. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्हर दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना हरवून सुवर्ण पदक मिळवलं, तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या तिरंदाजांचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
6: तो अपने दिल को समझाओ.

0: निर्यातकों के लिए ये बड़ी राहत ब्रिटेन ने कार्बन सीमा समायोजन व्यवस्था के अंतर्गत दी है। अब ब्रिटेन में कार्बन टैक्स के दायरे में आने वाले भारतीय उत्पादों पर भारत में पहले से चुकाए गए कार्बन मूल्य के आधार पर राहत मिल सकती है। इससे भारतीय निर्यातकों को एक ही कार्बन उत्सर्जन के लिए दो बार शुल्क चुकाने से राहत मिलेगी। बम्बई शेयर बाजार का सेंसेक्स आज 555 अंक गिरकर 75,578 पर बंद हुआ। वहीं निफ्टी 144 अंक की गिरावट के साथ 23,635 पर दर्ज हुआ। अहमदाबाद में विश्व पैरा तीरंदाजी श्रृंखला के तीसरे चरण में आज भारत ने 2 स्वर्ण 2 रजत और 1 कांस्य पदक अपने नाम किए। तोमन कुमार और श्याम सुंदर स्वामी ने कंपाउंड टीम स्पर्धा में और हरविंदर सिंह तथा विजय सुंडी की रिकर्व टीम स्पर्धा में स्वर्ण पदक हासिल किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। पंतप्रधानांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, जवाहरलाल नेहरू बंदरला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन, नागपूरमधील कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, राज्यातील भरती प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय कृती समितीचे सदस्य 16 सप्टेंबरला नागपूर विभागाला भेट देणार आणि माझा गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत राज्यातील पहिलं आरोग्य साहित्य संमेलन उद्या चंद्रपूरमध्ये होणार। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे। ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्तीय क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते।
2: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है, यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा। आत्मनिर्भरता की पूरी चेन भारत में ही बनेगी।
1: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं। याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली। मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। नागपूरमधील कोराडी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला देण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। याशिवाय खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आलं असून यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण मान्य करण्यात आलंय। त्यानुसार यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रक, परिपत्रक, पत्र रद्द करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीत प्रगती प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास आणि त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यातील भरती परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी

0: महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहाही विभागांना भेट देणार आहे. 12 सप्टेंबर पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून नागपूरला 16 सप्टेंबर रोजी डीपीडीसी हॉल नियोजन भवन इथं टास्क फोर्सचे सदस्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवार पालक शिक्षक शैक्षणिक संस्था तसंच अन्य संबंधित हितधारकांशी संवाद साधतील. अमरावती विभागाला 17 सप्टेंबरला हा टास्क फोर्स भेट देणार आहे. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना रोखण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनाला शिफारसी सादर करण्यात येतील. भेटीची वेळ सहभागाची प्रक्रिया तसंच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. एमपीएससी परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली असा प्रश्न करत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. टास्क फोर्स नंतर नेमका काय बदल होणार आणि जिल्हानिहाय पोलीस यंत्रणा काय करत आहे असा सवाल करत त्यांनी पेपर फुटी प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. गेल्या 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित पेपर घटना घडणं दुर्दैवी असल्याचं राऊत म्हणाले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारस करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. महाराष्ट्र शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत पहिलं आरोग्य साहित्य संमेलन उद्या 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं राजे खंडक्या बल्लाळाच्या नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर अभय बंग यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळावं आणि आरोग्याबाबत समाजात संवेदनशीलता आणि जनजागृती निर्माण व्हावी हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. समृद्ध गाव आणि सुदृढ आरोग्य या संकल्पनेवर केंद्रित हे संमेलन महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचं पहिलं संमेलन आहे. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी गोंदिया इथल्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. गोंदिया बालाघाट मार्गावरील नागरा इथं ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातातले सर्व जण मध्य प्रदेशमधल्या बालाघाटचे रहिवासी आहे. पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्यातर्फे बुलढाणा इथल्या पत्रकारांसाठी उद्या 9 सप्टेंबर रोजी 1 दिवसीय वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी, जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका या विषयावर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. बुलढाणा रेसिडेन्सी इथं सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यशाळेत कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास आणि केंद्राच्या विविध योजनांवर सत्र होतील. पीआयबी फॅक्ट चेक, पत्रकार कल्याण योजना आणि सरकारी योजनांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात पीआयबीच्या भूमिकेवरही विशेष सत्र होणार आहे. योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादातून तळागाळातील परिणाम जाणून घेण्याची संधी पत्रकारांना मिळणार असून अधिक अचूक आणि जबाबदार वार्तांकनाला चालना देणं हा याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मराठा समाजाला न्याय देणारे निर्णय झाले असून सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे असं जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मराठवाड्यात नोंदींच्या पाहणीसाठी दौरे सुरू केले असून मंडल स्तरावर दाखले देण्यासाठी शिबिरं घेण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3र्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्ण पदकं मिळवली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकर्व दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3र्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक मिळवलं. तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी सुवर्णपदक

कावली महिलांच्या पॅरा रिकर्व दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी या जोडीनं चीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्य पदक मिळवलं. भंडारा जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी तिसरी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी लोक अदालतींमध्ये 299 तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढण्यात आली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर दरम्यान दावे हरकतींच्या सुनावणीसाठी नो मॅपिंग आणि अनोमली श्रेणीतील मतदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. पंतप्रधानांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण, जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन, नागपूरमधील कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, राज्यातील भरती प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय कृती समितीचे सदस्य 16 सप्टेंबरला नागपूर विभागाला भेट देणार आणि माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत राज्यातील पहिलं आरोग्य साहित्य संमेलन उद्या चंद्रपुरात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज दरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जगातल्या अधिकाधिक देशात यूपीआयचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग 1 स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80 हून जास्त देशांमधून 8,000 पेक्षा जास्त संस्था, 5,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 120 पेक्षा जास्त नियामक, 500 पेक्षा जास्त गुंतवणूकदार तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
1: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलदगतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. जेएनपीडीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माल वाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 पर्यंत जेएनपीटी 1,00,000 TEU पेक्षा जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
3: न्यू उंबरगाव

0: ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडोरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
2: राज्यात नोकरभरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली.
3: शिष्टमंडळ जाऊन आम्ही जवळ आलो ना, शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळ्या मुद्द्याचं निराकरण केलंय. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्या एक पाऊल पुढे येतं, आपणही दोन पाऊल पुढे घेऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
2: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे. यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत असं ते म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपातील विशेष टोल माफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल गरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल गरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद, तूर, मूग, ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ

नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हाचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात आणि लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
7: नमस्कार
6: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
7: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात। तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
6: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
7: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलोसिस

0: टीबी जो माणसांमध्येही दिसतो. नंतर आहे स्तनदाह ज्याला मस्टायटिस, दगडिका असं म्हटलं जातं. नंतर काळी पुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकंडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात. तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात.
1: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्येच
0: सगळ्यांमध्ये आजार
1: हे
0: आढळून
1: आजार
0: येतात.
1: आढळून
0: गाई
1: येतात.
0: म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत,
1: हा
0: पोल्ट्री बर्ड्स,
1: अच्छा
0: तर
1: ना.
0: सर्वांमध्ये हे आजार आढळून येतात.
1: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: सांसर्गिक गर्भपात ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो,
1: हा
0: हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे. झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा
1: अच्छा.
0: माणसांपासून जनावरांना होऊ शकतो. हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो.
1: हा
0: या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात.
1: बरं.
0: हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते.
1: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार ना?
0: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत जसं की स्तन ग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्त मिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: अच्छा.
0: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते
1: घटते.
0: आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: बरोबर आहे. पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल, काय
0: हा,
1: करता?
0: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते.
1: हाँ.
0: या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत जसं की आरबीपीटी दूध वापरून MRT केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, CFT, एलायझा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
1: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का
0: आहे
1: उपलब्ध?
0: आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात आणि याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही
1: अच्छा,
0: रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे,
1: चालूच असतं.
0: डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोगनिदान करून देतो.
1: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर
0: बरोबर.
1: त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मर्तुक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं. दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
0: या आजाराची कारण म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर

0: सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या, ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी.
1: अच्छा.
0: हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत, जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस अगॅलेक्सिये, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियेला, मायकोप्लाज्मा, एन्ट्रोकोकस, असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत,
1: अच्छा.
0: आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो,
1: अच्छा, म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात.
0: कारणीभूत ठरतात.
1: पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते, कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते, दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते, दुधात गुठळ्या होतात, वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही, शरीराचे तापमान वाढते, तसे जनावर खात पीत नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो, त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात, आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा
1: अच्छा,
0: प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: दिसतात. बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं.
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे.
1: हाँ.
0: तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली
1: हाँ.
0: तरी ते जीवाणू मध्ये प्रवेश करणार नाहीत.
1: बरोबर आहे. हाँ.
0: त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावराच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक, तेव्हा ते स्तनदाह रोग मुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची, त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर
1: बरोबर
0: हा
1: आहे.
0: आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: नक्कीच. काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात त्याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंथ करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
1: बर.
0: श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षण न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपोळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
1: हे ओळखायचं. अच्छा. मग मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात.
1: बरं.
0: रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय स्कोलिस चाचणी आहे, PCR चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही, हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा. त्याच्यावरनं कळतो?
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजारची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये, असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे, की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये हे जीवाणू स्पोर्स मध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्स मध्ये रूपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं जेव्हा चांगल्या

0: फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रूपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपोळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरता ही वेळ उपलब्ध होत नाही, त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच. मॅडम, आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य, तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्थो व्हायरस, ऑफ्थो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार जसे की ओ, ए, सी आणि एशियावन असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासांमध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्यावर, त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकूत ज्याला FMD असं म्हटलं जातं हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे, तर हा कसा काय असतो, याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट. शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये हा आजार दिसून येतो, मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं. हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 160 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरामध्ये गर्भपात अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे ज्यामध्ये, याला रेंडर पेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय. बुळकांडी लस दिली तर त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये PPR या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये जनावरांचा महत्वाचं म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ

0: कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं, जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही. दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही, यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो, तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सोयी वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी
1: घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरवलला चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या ऍप वर सुद्धा.
1: घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
5: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
6: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःच स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडली.
7: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो. त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
8: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
9: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
6: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं? या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी 11:00 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्ण पदकांसह 5 पदकं. यूपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं. प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
1: फिनटेक, इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है. ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है.
0: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले. आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना यूपीआयची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल. तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्या ठरवता येतील, असंही ते म्हणाले. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
1: पहला, हमें भारत में सायबर सिक्युरिटी को टॉप नॉच बनाना है. दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड्स होने चाहिए. तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है. और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी की पारदर्शी रेटिंग हो सके.
0: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरेन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 देशांमधून 8000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3र्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. JNPTला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPT माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:05 होत आहेत. ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

0: च्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली.
1: शिष्टमंडळाने स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्द्याचं निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्या एक पाऊल पुढे येतात, आपण एक दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 नंतर सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं FDA प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही FDA कारवाई केली आहे. जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला. जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे. या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांची द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत, बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं, तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, जवाहर

0: दिल्लीच्या नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश, खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्ण पदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित